ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धना

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
5: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
5: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, डॉक्टर्स डे निमित्त ऐकूयात डॉक्टर जलील मुजावर यांची मुलाखत।
6: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो की आपलं आरोग्य कशा पद्धतीनं सुदृढ ठेवावं, त्याला आपण कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवावं, आणि आपल्याला जे वेगवेगळे आजार होत असतात त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण कशा पद्धतीनं करायला हवं, आणि त्यासोबत जर आपल्याला असा कुठला आजार जाणवतसुद्धा असेल तर कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे उपचार न करता किंवा आपण कुठले तरी ऐकून घरगुती उपचार न करता आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असताना आपण ते सहसा करत पण असतो, आणि आरोग्यमंत्र कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच जागृती आपण करत असतो। आज आरोग्यमंत्र या कार्यक्रमासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोलापूर येथील कान, घसा आणि नाक या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर जलील मुजावर। ते सर्जन आहेत, MBBS MS त्यांचं झालेलं आहे, आणि सोलापूरमध्ये मुजावर हॉस्पिटल नावाचं त्यांचं एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, खूप नामांकित असे डॉक्टर आहेत, आणि ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कान, घसा, नाक याचे आजार कॉमन कुठले असतात, आणि ते स्वतः सर्जन असल्यामुळे डेली त्या या गोष्टीला डील करतात, ऑपरेशन असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक गंभीर आजार असतील कान, घसा आणि नाक या संदर्भातले, तर त्याच्यावरचे जे ऑपरेशन्स आहेत ते डेली करतात, डील करतात त्याशी, त्यामुळे त्यांना निश्चितच याचा खूप मोठा अनुभव आहे, आणि त्यांच्या या अनुभवाचं आपण कथन जे आहे ते आज ऐकणार आहोत, आणि आपल्याला याच्यातून खूप चांगली अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे। डॉक्टर जलील मुजावर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
7: नमस्कार संजय।
6: डॉक्टर जलील जी, जसं मी आता एक छोटासा पाठ सांगितला की आपण एक सर्जन आहात आणि सोलापूरमध्ये नामांकित आहात, सोलापूरच नाही तर मराठवाडा असेल, आपण महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तर आपण जे काही एकदम जटिल आणि अतिशय असे गंभीर ऑपरेशन असतात ते आपण केलेले आहात, आणि त्याच्यामुळे आपलं नाव पण खूप मोठं झालेलं आहे, तर आपण काय सांगू इच्छिता की कान, घसा आणि नाक हे माणसाच्या शरीरातले किती असे महत्त्वपूर्ण पार्ट आहेत?
7: ॲक्च्युली आपल्या शरीराचे जे एंट्री पॉईंट्स आहेत ते कान, नाक, घसा आहेत। त्यामध्ये घसा हे फार महत्त्वाचा अवयव आहे, जिथून आपण सेवन करतो, जे आपण डाएट घेतो, जिथून आपण बोलतो। तर स्वरयंत्राचे आजार आहेत, याच्यात खाण्यापिण्यात त्रास होण्यासारखे आजार आहेत, त्यात कॉमन टॉन्सिलचे आजार आहेत, आता गुटखा सेवनमुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आहेत, आवाज बदलणे हे जास व्हॉइस वापरणे किंवा फॉल्टी आवाज वापरणे याच्यामुळे बदलणारे आवाज आहेत, तर हे घशाचे निगडीत हे फार कॉमन आजार आहेत. नाकाचे निगडीत जर विचार केला तर सध्याचं हे जे वातावरण आहे हे फार पोल्युटेड आहे. जे डस्ट आहे ते डस्ट नसून त्याच्यामध्ये बरेच केमिकल ॲड आहेत. आता क्या कन्स्ट्रक्शनमधल्या डस्ट आहेत, परत आपल्या ह्या व्हेकलच्या डस्ट आहेत, प्लॅस्टिकच्या डस्ट आहेत, त्याच्यामुळं नाकामध्ये ॲलर्जी हा एक फार म्हणजे कॉमन आजार सध्या झालेला आहे. आणि नाकात हाड वाढल्यामुळे जे श्वसन प्रक्रियेत जे बाधा होते ते एक त्याच्यातला कॉमन आजार आहे. कानाशी निगडीत जर बघितलं तर कानातून पू येणे, कानाचे पडदे फाडणे, ऐकायला कमी येणे किंवा कानात आवाज येणे, चक्कर येणे, ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे कॉमन आजार आहेत. तर कान नाक घशात हे दिसून येणारे एक जनरल पॉप्युलेशनमधले आजार आपण सध्या डेली ओपीडीमध्ये बघत असतो.
6: अच्छा, आता जसं की आपण म्हटलं की हे कान घसा आणि नाक या संदर्भातले जे कॉमन आजार आहेत, पण ह्या कॉमन आजारासाठी आपल्याला असे खूप सारे डॉक्टर्स आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा दिसून येत नाहीत. मग याच्यामुळे रुग्णांचं किंवा जे कॉमन लोकांचं आहे त्याचं दुर्लक्ष जास्त होतं आणि पुन्हा खूप मोठा आजार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतात का, असं काही होतं का?
7: डेफिनेटली आपल्याकडे हेल्थ सिस्टम त्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं बऱ्याच वेळा छोट्या गोष्टीसुद्धा निग्लेक्ट केल्या जातात. पहिलं तर पेशंटकडूनच निग्लेक्ट केलं जातं कारण आपल्या पब्लिकमध्ये ते अवेअरनेस नाही. त्याच्यानंतर त्याचे तज्ज्ञ कोणत्याही आजाराचा इलाज जेव्हा तुम्ही तज्ज्ञाकडे जाता तेव्हाच व्यवस्थितपणे होऊ शकतं फर्स्ट स्टेजपासून. पण आपल्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपले पब्लिक पहिलं अंगावर काढते, लगेचच दाखवत नाही आहे. दाखवलं तरी ते तज्ज्ञ डॉक्टर नसतात. आपण एक आपले जे हेल्थ डॉक्टर आहेत पेरिफेरीचे ते पाहतात, तिथून ते जेव्हा त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाहीत तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचतात. तर डेफिनेटली एक छोटीशी गोष्टसुद्धा फार मोठी झालेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण हे मोठ्या आजारापर्यंत त्याचं निर्माण होईपर्यंत एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याशी झाली तर हेल्थ हे फार महत्त्वाचं म्हणजे इश्यू आहे. तर प्रत्येक पेशंटने त्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांना जर दाखवलं तर ते अगदी सुरुवातीलाच तो आजार बरा होण्याची फार जास्त शक्यता असते. तर मला असं म्हणायचं की आपण जेव्हा एखादी गोष्ट कांना घशात जर काय त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाला दाखवलेलं आणि इलाज केलेलं फार बरं राहील की अगदी थोडक्यात ते आटोपात येईल.
6: आता याच गोष्टीला लागून जो पुढचा प्रश्न येतो तो असा येतो की हे समजायचं कसं, कारण कानाच्या आतला भाग असतो, नाकाच्या पण आतला भाग आहे, घशाच्या आतला भाग आहे आणि हे काही कॉमन सिम्पटम्स नाही आहेत की जसे कॉमन आजार असतात. मग ते आपण समजायचं कसं की माझ्या कानामध्ये त्रास होतोय, नाकामध्ये त्रास होतोय, घशामध्ये त्रास होतोय?
7: कानाशी निगडीत जर बघितलं तर कान दुखणे, कानातून पू येणे किंवा चक्कर येणे, कानात वेगवेगळे आवाज येणे किंवा ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे फार म्हणजे लगेचच आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण लगेचच कानना घसा तज्ञाला दाखवू शकता आणि त्यांचा एक महत्त्वाचा तुम्ही सल्ला घेऊन त्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकता. आता घशासाठी जर बघितलं तर घसा दुखणे, आवाज बदलणे, खाण्यापिण्याला अडथळा तयार होणे किंवा घशात सूज येणे असे प्रकार झाले तरी आपण कन्सल्ट करू शकतो. नोज ब्रीदिंग प्रॉब्लेम जर होत असेल तर आपण कानना घशा तज्ञाशी संपर्क साधू शकता, कारण श्वास घेणे हे सुद्धा फार महत्वाची प्रक्रिया आहे. तर नाकाशी निगडीत आता शिंका येणे, सर्दी

0: होणे, वारंवार सर्दी होणे, सायनस सारखे आजार निर्माण होणे, त्याच्यामुळे बऱ्याच दिवस राहिल्यामुळे हेडेक होणे, ह्या जर गोष्टी असतील तर आपण त्या कानाघसा तज्ज्ञाकडे लगेच जाऊन दाखवू शकता.
1: अच्छा, आता याच्यासोबत आता दुसरा जो एक विषय येतो तो असा की जर समजा कानाचा, घशाचा किंवा नाकाचा जर असा कुठला आजार झाला असेल तर त्यावेळेस बरेच जण काय करतात की सेल्फ मेडिकेशनचा भाग करतात, म्हणजे मेडिकलमध्ये जाणं, कान दुखतंय काहीतरी द्या, मग ते काहीतरी ड्रॉप देणं, किंवा नाकामध्ये काहीतरी त्रास होतोय म्हणून तर नाकातला पण ड्रॉप देणं, किंवा तुम्ही काहीतरी घ्या, घशामध्ये दुखतंय तर काहीतरी विक्सच्या गोळ्या घ्या, किंवा काहीतरी तुम्ही असं करा, तर असं बऱ्याच वेळेस होतं. तुम्हाला काय वाटतं की यावेळेस?
0: हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्याकडं मी सुरुवातीलाच म्हणल्यासारखं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहे, डॉक्टर्स फार कमी आहेत, आणि लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं हा भाग केला जातो. मला असं म्हणायचं आहे कोणत्याही आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करणं हे म्हणजे पॉईंट टू पॉईंट झाल्यासारखं होईल. पण एखाद्या वेळेस आपण हे न करता उगं कान दुखते म्हणून मेडिकलमधून औषध घ्यायचे, पण कान दुखण्याचे 100 कारणं आहेत, घसा दुखण्याचे 100 कारणं आहेत, किंवा नाकाचा त्रास होण्याचे बरेच कारण असतात. जर तुम्ही त्या तज्ज्ञाकडे गेलं तर ते कान दुखण्यामागचं कारणही स्पेसिफिकली ते बघू शकतात आणि त्या स्पेसिफिक ट्रीटमेंट ते करू शकतात. आपण नुसता कान दुखतो म्हणून कान वॅक्समुळं दुखू शकतो, कान फुटल्यामुळं दुखू शकतो, कानात जखम झाल्यामुळं दुखू शकतो. आपण उगा एक पेन किलर घ्यायचा आणि कानात ड्रॉप टाकायचं हे जे ट्रीटमेंट आहे ते तुमच्या त्या प्रॉब्लेम ओरिएंटेड झाली परंतु डिसीज ओरिएंटेड होत नाही, त्या आजाराशी निगडीत नाही झाली ते. त्याच्यामुळं हा आजार जरी तुम्हाला टेम्पररी बरा वाटला तरी तो जर समजा कान दुखण्याचं कारण जर कान फुटलेलं असल्यामुळं दुखत असेल आणि आपण वॅक्सची ट्रीटमेंट करतोय तर डेफिनेटली ट्रीटमेंट रॉंग वेने जाते आणि मग त्याच्याप्रमाणे तो आजार वाढतो आणि मग एक ऑपरेशनसारखी स्टेज येते किंवा इमर्जन्सीज होतात. ज्या गोष्टी 10 रुपये 20 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारखे 50 100 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारख्या गोष्टी हजारोमध्ये जातात. तर ते टाळण्यासाठी मी म्हणल्यासारखं की एखादा जर आपणाला त्रास होत असेल तर त्याचे तज्ज्ञ जर तुम्ही दाखवून घेत असाल तर एक स्पेसिफिक ट्रीटमेंट होते, म्हणून तज्ज्ञांशी सल्ला करून घेतलेलं बरं.
1: अच्छा श्रोतेव, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर जलील मुजावर यांच्याशी. ते सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत आणि आज आपला योगायोग आहे की ते आज रेडिओ तेनाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला किमान आपण कान घसाने नाक या संदर्भातले जे आजार असतात किंवा त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जसं की आपण आता पाहतो की जसं सीझन बदलला, ऋतुमान बदलला की काही आजार होतात, समजा जसं की सर्दी खोकला पडसा होणं, ताप येणं, मलेरिया होणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, उन्हाळा खूप आला तर सनबर्न होणं, अशा गोष्टी असतात. मग असं काही सीझन बदलल्यानंतर सुद्धा कान नाक घसा असा काही त्रास होत असतो का?
0: सीझन बदलल्यानंतर फार तर नोज आणि घशाचे म्हणजे नाक आणि घशाचे त्रास होतात बऱ्याच लोकांना. एकदम वातावरण बदलल्यामुळं आपली बॉडी त्याला ॲक्सेप्ट करण्यात थोडा वेळ घेते. त्या दरम्यान घसा दुखणे, टॉन्सिलवर सूज येणे, घशाचे इन्फेक्शन होणे किंवा सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, नाक ब्लॉक होणे हे प्रकार होऊ शकतात पर्टिक्युलर सीझन बदलल्यानंतर. तर त्याचा तेवढा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आपल्या म्हणजे तुमचे जे रुटीन फिजिशियन असतात किंवा जे आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्याकडून तो तेवढा आजार तुम्ही बरा करून घेऊ शकता.
1: अच्छा, खरं तर आपण सर्जन आहात पण आपल्याला एक अजून आणखीन एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की जसं आजकाल आपण पाहतो मोबाईलचं युग आहे, त्याच्यामुळे निश्चितच माणूस 24 तास त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, एकतर पाहण्यामध्ये नाहीतर ऐकण्यामध्ये. मग ऐकण्याचं माध्यम म्हणतं की कानामध्ये इयरफोन घाला आणि ते ऐकत राहा नेहमी, त्याच्यामुळे निश्चितच ऐकण्याची क्षमता असेल किंवा कानाचे असे कुठले आजार उद्भवू शकतात का?
0: अगदी बरोबर आहे, महत्वाचा प्रश्न आहे हा की आजकाल जे हेडफोन वापरले जातात कानामध्ये जे इयरबड्स ठेवतात आतमध्ये जे ठेवतात ते फार चुकीचं आहे. आपल्या तिथून जाणारा साऊंड हा डायरेक्टली आपल्या कानाच्या पडद्यावर म्हणजे कानाचा पडदा म्हणजे अग्नी मेंदूचा पडदा आपण म्हणू शकतो त्याच्यावर त्याची त्या साऊंडची बॉम्बार्डिंग होत असते. तर आपण ते डायरेक्ट साऊंड देऊन हा जर प्रकार कंटिन्युअसली राहिला तर लवकरच ते बहिरेपणा येण्याचे चान्सेस असतात. किंवा साऊंडची इंटेन्सिटी जर कंटिन्युअसली म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जर जात असेल तर चक्कर येणे, डोकं दुखणे असे प्रकार होऊ शकतात. तर साऊंड हे आपण डिस्पर्स होऊन जायला पाहिजे आपल्या कानामध्ये, तर नाके डायरेक्ट जायला पाहिजे. तर जर तुम्ही इयरबड ठेवत असाल तर तुम्ही डायरेक्ट साऊंड तुमच्या ब्रेनकडे पाठवतात आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं जर तुम कानात इयरबड ठेवणे हे तर मी म्हणेन 100% चुकीचं आहे. त्याच्यावर कानावर ठेवणारे जे इयरफोन्स आहेत ते तुम्हाला जर टाळणं शक्य नसेल तर ओव्हर द इयर हे तुम्ही वापरू शकता. ते कमी स्लो साऊंडमध्ये नाके तुम्ही जे कानात ठेवताय ते चुकीचं आहे.
1: नाही पण त्याला काहीतरी असं आपण हे ठेवू शकलं, कारण आता आपण पाहत आहोत की मार्केटमध्ये तर किती तर नवीन नवीन प्रकारचे इयरबड्स येत आहेत जे की कानामध्ये घातले जातात ब्ल्यूटूथ पासून ते बरेचसे, आणि त्याला अवॉइड करणं पण तेवढ्या सहजासहजी शक्य होत नाही. तर आपण असं दिवसातलं काही

0: टाइम फ्रेम ठरू शकतो का की एवढ्या वेळेस वापरा किंवा न वापरा असं काही सांगू शकतो?
1: अगदी साऊंड जर तुम्ही कंटिन्युअसली 8 तास वापरत असाल डायरेक्ट इयरमध्ये फोन ठेवून, तर जे लोक 50 ते 60 वर्षाच्या वयात बहिरे होतात ते 30 ते 40 वर्षाच्या वयातच बहिरे होऊन जातील. आणि ऐकणे ही प्रक्रिया बघण्या पाहण्यासारखी आहे. डोळे जेवढे महत्वाचे आहेत तेवढे ऐकणे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपणाला जर तो बहिरेपणा नको आहे, लवकरच बहिरे व्हायचं नसेल, तर आपल्याला हे टाळावं लागणार आहे. आणि मला असं म्हणायचं की ज्या कंपन्या हे इयरबड्स बनवतात त्यांनी अगदी हे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं, तर त्यांनी त्या प्रकारात मॉडिफिकेशन करून वर द इयर ठेवण्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते लॉन्च करायला पाहिजे, जे आपल्या हेल्थला ड्रॉमा देतात असे ऑब्जेक्ट्स बनवणं हे मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा तो फार मोठा रिसर्चचा भाग आहे, पण त्याच्यातसुद्धा इम्प्रूव्ह आला पाहिजे. आणि मी एक काना घसतज्ञ म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही कानामध्ये ठेवत असलेले इयरबड हे अगदी चुकीचे आहेत. तुम्ही कानाच्या वर ठेवू शकता आणि ऐकू शकता.
0: अच्छा, श्रोते परत एकदा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपण डॉक्टर जलील मुजावर जे ENT सर्जन आहेत, सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. याच्यासोबत आणखीन एक असा विषय तो म्हणजे की जसं लहान वयातले मुलं असतात किंवा मिड रेंजमधले म्हणजे साधारणतः तरुण आणि वयोवृद्ध, तर यांच्या कान घसा आणि नाकाच्या संदर्भातल्या आजारामध्ये अशी काही वर्गवारी असते का? किंवा समजा आता एखादा तरुण असेल किंवा वृद्ध असेल तो सांगू तर शकेल किंवा मला कमी ऐकायला येतं किंवा माझ्या नाकामध्ये प्रॉब्लेम आहे. लहान मुलांमध्ये जर असं असेल तर मग त्यासाठी काही जे कोणी पालक असतील त्यांनी काय असं काळजी घेतली पाहिजे?
1: अगदी बरोबर आहे. लहान मुलं ऐकत नाहीत किंवा बोलत नाहीत हा प्रकार आपल्याला फार उशिरा समजतो, कारण त्यांना ते समजणे आणि सांगण्याची प्रक्रिया फार लेट असते. तर आजकाल आपण आता बऱ्याच आता लहान मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये आपण हे म्हणजे अवेअरनेस दिलेला आहे की जो जन्मलाय मुलगा तो खरंच ऐकतो का आणि तो भविष्यात बोलू शकेल का हे पाहण्याच्या काही टेस्ट आहेत. तर आपण ते स्क्रीनिंग टेस्ट करत असतो. बेरा नावाची एक टेस्ट आहे, वई नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो जन्मलेलं बाळ ऐकतं का हे आपण त्या टेस्टनुसार माहीत करून घेऊ शकतो. आणि फिजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतो आपण, कानाची एंडोस्कोपी करतो, कानामध्ये पडदा आहे का, कान व्यवस्थित आहे का. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक जन्मलेल्या मुलाची कानना घशाची टेस्ट होणं फार आवश्यक आहे. त्यातल्या त्यात कानाची टेस्ट फार महत्वाची आहे, कारण
0: जर वर्षापर्यंत ही करावी
1: अगदी आपण ते जन्मलेल्या बाळापासून ते 2 वर्षाच्या आत आपल्याला हे रिपोर्टिंग होणं आवश्यक आहे. कारण जर एखादं बाळ ऐकत नाही हे प्रक्रिया जर आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आत कळाली तर आपण त्याचा इलाज म्हणजे सर्जिकली म्हणा किंवा स्पीच थेरपीने किंवा हिअरिंग एड्स देऊन आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. पण जर ते ही प्रक्रिया जर आपल्याला 2-3 वर्ष 4 वर्षाच्या दरम्यान जर जाणवली तर ते ऐकण्याच्या प्रक्रियेत इम्प्रूव्हमेंट करणं किंवा प्रत्येक माणूस हा ऐकल्यामुळेच बोलतो, तर बोलण्याची प्रक्रिया डेव्हलप फक्त ऐकण्यामुळे होत असते. एखादा मुलगा जर ऐकतच नसेल जन्मल्यापासून तर तो बोलणार सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला ऐकण्याच्या प्रक्रियेचा तपास लवकरात लवकर वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे. त्याचं निदान करून त्याचा इलाज 2 वर्षाच्या वयाच्या आतच ते व्हायला पाहिजे, तरच तो ऐकली आणि बोलल पण. पण बऱ्याच वेळा आता आपण बघतो की ऐकत नाही किंवा बोलत नाही, मुलगा बोलत नाही म्हणून आमच्याकडे येतात लोक वयाच्या 10 वर्षाच्या वयात, तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते ऐकत नाहीये आणि ऐकत नाही म्हणून बोलत नाही. मग त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्या ऐकण्याबद्दलचे रिपोर्टिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतो तेव्हा ते ऐकतील तर खरं, पण बोलण्याची प्रक्रिया तोपर्यंत लेट झालेली असते त्यामुळे बोलण्यात तेवढा फ्लुएन्स नसतो. म्हणून बोलणे हे जर आपल्याला लवकर यायला पाहिजे किंवा ऐकण्याची प्रक्रिया खरी आहे का नाही हे आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे.
0: अच्छा, डॉक्टर जलील मुजावर जे आपण खरं तर पाहायला गेलं तर दररोज खूप म्हणजे असे क्रिटिकल असे ऑपरेशन पण करत असता, अशा बऱ्याचशा रुग्णांना आपण म्हणजे फक्त सोलापूरचं नाही तर थ्रूआउट महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणून सुद्धा आपल्याकडे अनेक पेशंट्स येतात आणि जे क्रिटिकल पेशंट झाले असतात असे ऑपरेशन करतात कान नाक घशाच्या संदर्भामध्ये. आणि आपण जर हे पाहायला गेलं असे ऑपरेशन्स वगैरे पाहिलं तर तुम्हाला याची बेसिक गोष्ट कुठली वाटते की ह्या ऑपरेशनच्या लेवलपर्यंत ती केस येऊ नये याच्यासाठी अगोदरच काय प्रिकॉशन घ्यायला हवेत असं आपल्याला वाटतं?
1: कोणत्याही आजारांचे आपण मी तुम्हाला सुरुवातीला म्हणल्यासारखं जर त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाकडे जर आपण दाखवलं सुरुवातीलाच त्रास सुरू झाला तर त्याचं लवकर निदान होईल आणि लवकर ट्रीटमेंट होईल, जेणेकरून ते फार लेट होऊन ऑपरेशनच्या स्टेजपर्यंत येऊ नये. पण आता आपण जेव्हा पाहतो की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते फार उशीर होऊन आलेले असतात, त्यांचं हिअरिंग लॉस झालेलं असतं, मेंदूचा पडदा खराब झालेला असतो, कानात तुटलेले असतात, हाडामध्ये ते आजार गेलेला असतो किंवा नाकाचे आजार अगदी ब्रेनपर्यंत गेलेले असतात, घशाचे आजार अगदी कंट्रोलच्या बाहेर गेलेले असतात. पण तरीसुद्धा आता या सध्याच्या प्रेझेंट युगामध्ये एंडोस्कोप आल्यापासून हे आजार सुद्धा आपण अगदी टोकाला जाऊन सुद्धा अगदी सुरळीतपणे बरे करू शकतो, कारण कानात जाणाऱ्या दुर्बिणी अगदी छोट्या छोट्या आहेत, आपण तिथपर्यंत जाऊन तो आजार बरा करू शकतो. भेस कल्ला म्हणजे अगदी ब्रेनच्या खालच्या भागात सुद्धा आपण नाकातून जातो आणि आपण तो आजार तिथं बरा करतो. पहिले जे अगदी फार मेजर ऑपरेशन व्हायचे, ते मेजर ऑपरेशन अगदी आपण आता एंडोस्कोपीच्या याच्यामुळं अगदी सुरळीतपणे आणि सिम्प्लिफाईड करू शकतो. इवन कितीही मोठे आजार झाले तर कान नाक घशात अवेलेबल असलेल्या दुर्बिणीमुळं आपण हे ऑपरेशन अगदी सक्सेस रेटपर्यंत करू शकतो. हे आत्ताच्या तंत्रज्ञानाचा एक फार मोठा फायदा कान नाक घसा तज्ञाला झालेला आहे आणि आपण ते करतो.
0: डॉक्टर जलील मुजावरजी, खरं तर मी आता तुमच्या थोडंसं पर्सनल लाईफकडे येतो, कारण तुम्ही हे खूप टेक्निकली गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मेडिकली सांगितलेल्या आहेत, पण मूळतः तुमचं मूळ गाव हे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलंच लोहारा तालुका या ठिकाणचं आहे. आपलं शिक्षण पण त्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपण अंबाजोगाई इथे शिक्षण घेतलं 12वीपर्यंतचं. त्यानंतर जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे औरंगाबादचं, त्या ठिकाणी आपण मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे. MS पण तिथूनच झालात आणि त्यानंतर मग पण आपण सोलापूरला एका साध्या क्लिनिकपासून ते आज एवढं प्रतितयश असं आपलं मुजावर हॉस्पिटल आपण उभा केलेला आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आपल्याला लहानपणापासून घडल्या याच्या पाठीमागे तुम्हाला म्हणजे श्रेय जर द्यायचं म्हणतं तर तुम्ही कोणाला देण्यासाठी?
1: डेफिनेटली याचं श्रेय तर माझ्या आई वडिलांनाच. फार एक भावनिक प्रश्न विचारला, मी बोलू शकत
0: नाही. कारण कसं आहे डॉक्टर साहेब, आम्ही जसं पाहिलेलं आहे की तुमचा पूर्ण इतिहास, तुमची जी पूर्ण हिस्ट्री आहे ती पण आम्ही थोडीशी माहिती काढली, तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपण खूप एका कॉमन बॅकग्राऊंडहून आलेला आहात. तुमचे घरचे जे आहेत ते खूप असे म्हणजे गरिबी परिस्थितीतून तुम्ही वर आलेला आहात आणि तुमचा लहानपणीचा जर इतिहास जरी पाहिला तर तुम्ही कंदिलावर अभ्यास करून सुद्धा शाळेमध्ये असताना तुम्ही फर्स्ट क्रमांकमध्ये 10वीला पास झालेला होता. तर अशा पद्धतीनं जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंतचा एवढा सगळा प्रवास बघून तुम्हाला काय वाटतं की कॉमन घरातले मुलंसुद्धा एवढं मोठं प्रतितयश मिळवू शकतात का? तुम्हाला काय?
1: अगदी मिळवू शकतात. माझं जर तुम्ही पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं श्रेय तर मी माझ्या आईवडिलांनाच देईन. आणि आपण अगदी कॉमन म्हणजे अगदी गरीब ते गरीब घरामध्ये सुद्धा असे होतकरू विद्यार्थी असतात आणि करतात ते, आपण बघतो भेटतात सुद्धा आणि मी ते केलेलं आहे.
0: यस. अच्छा. आणि असा एक विषय आहे की आता ज्यावेळेस तुम्ही, तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर जे मला पर्सनली माहिती आहे ते म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातून खास करून लोहाऱ्यातून असे जर कोण पेशंट तुमच्याकडे आले तर प्रायोरिटीनं तुमच्याकडे अनेक खूप गर्दी असताना सुद्धा तुम्ही त्या पेशंटना घेता आणि कुठलीही फी न आकारता सुद्धा तुम्ही त्यांना पूर्ण उपचार देता. हे
1: आपण म्हणतो ना मातीचं ऋण असतं. माझ्या गावचे लोक येतात तेव्हा मला फार बरं वाटतं.
0: अच्छा.
1: मी त्यांना पेशंट म्हणून नाही घेत तर ते माझ्या गावचे आलेत म्हणून घेतो. नंबर नसताना सुद्धा घेतो आणि त्यांची मला सेवा करण्याची एक संधी मिळाली म्हणून मी त्यांची फीस नाही घेत. मी निशुल्क त्यांची सेवा करत असतो.
0: आणि डॉक्टर जलील मुजावरजी, खरं तर हे सांगण्याचं कारण असं होतं की हा शेवटचा जो पार्ट होता एक 2-4 मिनिटाचा तो याच्यासाठी होता की आमचा रेडिओ तैरणाचा एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज. आणि आमचं जे हे रेडिओ तैरणाचं आपली माणसं जे आहेत आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या गावातले आहेत आणि हे माणसं जे ग्लोबली खूप सक्सेसफुल झाले आहेत, म्हणजे तुम्ही देशविदेशामध्ये तुमचे प्रबंध सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव हे खूप आदरानं घेतलं जातं की कान घसा नाकतज्ञ म्हटलं तर मग डॉक्टर जलील मुजावर. तर हे जे आहे ते हे आमच्या उस्मानाबादचं वैभव आहे की जे खूप मोठ्या स्तरावर पोहोचलेलं आहे. तर हे आम्हाला आमच्या सर्व लोकांना पण कळावं आणि जे लोकल हिरो आहेत त्यांना ग्लोबल करण्याचं काम रेडिओ तेरणा करतं आपली माणसं आपला आवाजच्या माध्यमातून, त्यासाठी हा शेवटचा टच होता. आणि म्हणून तुम्ही त्या पाठीमागल्या फ्लॅशबॅकमध्ये गेलेला आहात. म्हणून तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं जे आहे की तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्या फ्लॅशबॅकमधलं?
1: ये दोस्ती हम नहीं
0: सोडेंगे. अच्छा. म्हणजे तुम्हाला शाळेतला पूर्ण भाग आठवला. तर डॉक्टर जलील मुजावर यांचं ENT हॉस्पिटल जे आहे ते सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे, जिथे आपल्याला ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. आपण कधी पण गेलात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातले म्हणून जर तुम्ही गेलात तर डॉक्टर जलील मुजावर हे आपल्या स्वागतासाठी तिथे असतील आणि तुम्हाला योग्य आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील. डॉक्टर जलील जे आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली अशी कानाच्या बाबतीतली जी माहिती सांगितली कमी शब्दामध्ये पण अतिशय मार्मिक आणि योग्य ती माहिती होती, ती सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून निश्चित ते अवेअर झाले असणार आहेत, ते जागृत झालेले असणार आहेत. आपण आज रेडिओ तैरणामध्ये येऊन जी हे माहिती आपली शेअर केली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
1: नमस्कार.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा हे ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लाईक करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर जलील मुजावर यांची मुलाखत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानत रुग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर्सना रेडिओ तेरणा 90.4 FM कडून देखील हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.

0: 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
3: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
4: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
5: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
6: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
7: हर घर सूर्य घर.
1: आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्य घर.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. तर श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरीपामध्ये मका पिकाची जी आपण लागवड करतो या संदर्भातील माहिती आपण करून घेणार आहोत. आणि मका पीक आपल्या भागासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं, सुधारित वाण असतील, पेरणीची वेळ असेल, लागवड पद्धत असेल, या सर्वच बाबींविषयी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, सर्व तृणधान्य पिकात संश्लेषण प्रक्रिया असलेलं मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, ॲसिटिक, लॅटिक ॲसिड, ग्लुकोज, प्लॅस्टिक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्नीज तसेच बूट पॉलिश इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असतो. मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारं असं पीक आहे. मात्र पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान चांगलं समजलं जातं. परंतु जेथे सौम्य तापमान आहे, 25 किंवा 20 दरम्यानचं जे तापमान असतं, अशा ठिकाणी वर्षभर आपण मक्याचं पीक देखील घेऊ शकतो. परंतु मंडळी, 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनामध्ये घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन आणि फलधारणेवर होऊन उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्याचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठीच्या सुधारित पद्धती देखील आपण बघू शकतो, करू शकतो, त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येतं, मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खत मात्रांची आवश्यकता लागते. लागवडीसाठी मध्यम ते भारी खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे. जमिनीचा जो pH आहे, अर्थात सामो आहे, तो 7.5 ते 7.5 असणं गरजेचं आहे. विशेषतः नदीच्या किनारी हे पीक चांगलं येऊ शकतं, किंवा वाहती पाणी जिथं राहिलेले असतात, चांगल्या जमिनी असतात, तिथंसुद्धा हे पीक चांगलं येऊ शकतं. पूर्व मशागतीच्या संदर्भात बघूया तर जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. नांगरटीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येत असते. तसेच पिकांची दसकटे, अवशेष, काडी, कचरा खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीला सेंद्रिय घटक देखील मिळत असतात. जमिनीचा पोत त्याच्यामुळे सुधारतो. यामुळे चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळणं गरजेचं आहे. हिरवळीचं खत जमिनीत गाडलेले असल्यास शेणखताची आवश्यकता नाही. सेंद्रिय खतांचा वापर सध्याच्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वर्षातून 2 वेळेस तरी जर शक्य असेल तर आपल्या भागामध्ये हिरवळीची खतं जी आहेत ती आपण वाढवून ती जमिनीमध्ये गाडून घेणं गरजेचं आहे, ज्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला खरीप आणि रब्बीच्या वेळेस देखील होत असतो. मंडळी यानंतर बघणार आहोत सुधारित वाणांच्या संदर्भामध्ये. मक्याच्या संमिश्र आणि संकरित जाती या स्थानिक वाणांपेक्षा 60-80% अधिक उत्पादन देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणारे मक्याचे संमिश्र आणि संकरित वाण उपलब्ध असून पाऊसमान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी. महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र वाणाची जी माहिती आहे तीसुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. पण सर्वप्रथम पेरणीची योग्य वेळ कोणती आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे 28 जून किंवा जुलैच्या सर्वसाधारणपणे आपल्या भागाचा जर विचार केला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण मक्याची लागवड करू शकतो. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे, त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. विदर्भ आणि इतर भागामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात देखील आपण पेरणी करू शकतो. खरीपातील सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की खरीपातील पेरणीस उशीर केला तर या पिकासाठी खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे रोपांची संख्या जी आपल्याला पाहिजे असते अधिक उत्पादनासाठी तेवढी संख्या राहत नाही. तर त्याच्यामध्ये लागवड पद्धत मंडळी बघणार आहोत. उशीर आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी 75 सेंटीमीटर अंतरावर मार्करच्या सहाय्याने ओळे आखून 20-25 सेंटीमीटर अंतरावर 2-5 सेंटीमीटर खोल टोकन करून बियाणे चांगले झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये 2 ओळीत अंतर जे आहे ते 60 सेंटीमीटर, 2 रोपात 20 सेंटीमीटर अंतर ठेवून टोकन करावं. वरंब्यावर पेरणी करावायची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर 1 बाजूला जाती परतवे अंतर ठेवून पेरणी करणं खूप गरजेचं आहे. आता बियाण्याचे प्रमाण किती असणं गरजेचं आहे, बीज प्रक्रिया कशी असली पाहिजे हे सुद्धा जाणून घेणार आहोत मंडळी. 1 हेक्टर पेरणीसाठी 15-20 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 2-2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे कर्परोगाचं नियंत्रण करता येऊ शकतं. तसेच ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक 15 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादन क्षमता ही अधिकची राहू शकते. मंडळाच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मका लागवड पद्धती जी आहे याच्या संदर्भातील माहिती आपण करून घेत आहोत. रासायनिक खत मात्र बघूयात मंडळी. मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषून घेतं, त्यामुळे यास खादाड पीक देखील म्हटलं जातं. अधिक उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचा पुरवठा करावा. मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेस नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. निचऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो म्हणून नत्र खत मात्र विभागून द्यावी, परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावं. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी 20-25 किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी देणं गरजेचं आहे. पेरणीवेळी रासायनिक खते 5-7 सेंटीमीटर खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात मात्र नत्राची जी मात्रा आहे मका ओळीपासून 10-12 सेंटीमीटर दूर अंतरावर देणं गरजेचं आहे. पेरणीनंतरची जी काळजी आहे मंडळी तीसुद्धा जाणून आपण घेणार आहोत. पक्षी राखण खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण 5-6 दिवसात होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात, परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटत असतं. त्यामुळे पेरणीनंतर सुरुवातीच्या 10-12 दिवसापर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात, म्हणून अशा वेळी पिकाची राखण करणं गरजेचं आहे. विरणीचं मंडळी बघणार आहोत. मका उगवणीनंतर 8-10 दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकांची चांगली वाढ जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भरणे देखील गरजेचं आहे. पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी. मका पेरणीनंतर सुरुवातीच्या 20 दिवसांपर्यंत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती निर्माण झाल्यास कोवळी रोपे पिवळी पडतात आणि मरून जातात, कारण मक्याची रोपावस्था या स्थितीत खूप संवेदनशील असते. म्हणून पेरणीनंतरच्या 20 दिवसापर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी अंतर्मशागतीच्या संदर्भात बघणार आहोत. मका पिकाची वाढ सुरुवातीच्या काळात जलद होत नाही, तसेच तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी यावर स्पर्धा करण्याची कालावधी जो आहे तो 15-35 दिवसापर्यंत असल्याने तणांचा या कालावधीमध्ये बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळू शकतं. तसेच तण नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तणनाशकांचा देखील आपण वापर उत्तम प्रकारे करू शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर तणनाशकांचा वापर करायचा असेल तर पेरणी संपताच वापशावर ॲट्रॉझिन 50% तणनाशक एका हेक्टरसाठी 2 किलो या प्रमाणात प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीवर फवारणं गरजेचं आहे. फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. याशिवाय तणनाशक फवारणीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये. त्यानंतरच्या कालावधीत आवश्यकता वाटल्यास एखादी भांगलण करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. मक्याची पाने रुंद लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची अधिक गरज आहे. खरीप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विकरण असणाऱ्या भागात मका जिरायतीखाली घेता येऊ शकते. पिकाच्या महत्त्वाच्या अशा अवस्था पाण्याच्या ताणास खूप संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण निर्माण झाल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी देखील घेणं खूप गरजेचं आहे. आता मका पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या मंडळी बघणार आहोत. त्याच्यामध्ये रोप अवस्था आहे. मक्याचे दाणे पक्व होतास त्यामध्ये उगवण शक्ती प्राप्त होते. पक्व झालेल्या दाण्यांमुळे सुप्त अवस्था नसल्यामुळे कणीस पावसात सापडल्यास झाडावरच दाण्याची उगवण होऊ शकते. रोप अवस्था काळ अल्प असतो. तर वृद्धी काळ हा काळ साधारणपणे पिकाच्या उगवणीनंतर 30 ते 45 दिवसांचा असतो. या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून 5व्या खड्यापर्यंत दुय्यमुळे निघतात. ती जमिनीत रुजतात त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडांची झपाट्याने वाढ होत असते. तुरा येण्याची अवस्था आहे. कणसे लागण्याचा जो कालावधी आहे तोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर 2 ते 3 दिवस झाडाच्या एकूण पानांपैकी मधल्या प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरुवात होते. या कणसातून स्त्री केसर बाहेर पडतात. या स्त्री केसरावर तुऱ्यामध्ये निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयुगीकरण होते. बीजधारणा होते. या कणसावर त्या पाण्याच्या वरचे पानातून कणीस बाहेर येण्यास सुरुवात होते. कणीस निघण्याचा संयुगीकरणाचा कालावधी साधारणपणे 50 ते 70 दिवसापर्यंतचा असतो. बीजधारणा झाल्यावर तर कणसात दाणे भरण्यास सुरुवात होते. दुधाळ अवस्था जी असते दाणे भरताना प्रथम दाणे पक्व न होता हुरडा होण्याचा काळ हा आपल्याला समजता येईल. हा काळ 4 ते 5 आठवड्यांचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रिय वाढ होत असते. मंडळीनंतर बघणार आहोत मक्यामधील जी आंतरपिकं जी आहेत आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये मक्याच्या 2 ओळीत अधिक अंतर असल्यामुळं कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर आणि 2 ओळीतील असलेल्या जागेवर लवकर येणारी कडधान्ये उडीद मूग चवळी तेलबिया भुईमूग ही आपण आंतरपिके यशस्वीरित्या घेऊ शकतो. मक्यामध्ये भुईमूग हे आंतरपीक जोडवळ किंवा सोडओळ पद्धतीनं घेता येऊ शकते. पेर भातामध्ये बहुतांशी शेतकरी मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेत असतात. आपल्या भागामध्ये सोयाबीनचं पीक असेल त्या ठिकाणी सुद्धा सोयाबीनमध्ये आपण काही ठिकाणी मक्याचे बीज टाकू शकतो. त्याच्यामुळं एकतर पक्षी थांब्याची व्यवस्था देखील शेतकरी बांधवांना करता येईल आणि मक्याच्या कणसाचा आनंद देखील शेतकरी बांधवांना घेता येऊ शकतो. त्याच्यामुळं मक्यामध्ये कुठलंही आंतरपीक आपण उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी यानंतर बघणार आहोत आपण मक्यावरील ज्या किडी आहे त्याच्यामध्ये खोड किडा किंवा त्याच्यानंतर कणसातील आळी त्याच्यानंतर गवती नाकतोडा या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला मका पिकामध्ये दिसून येतो. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्या ठिकाणी उपाययोजना करू शकतो आणि फवारणी देखील आपण याच्यावरती करू शकतो. श्रोते हो यानंतर जे मक्याचे सुधारित वाण आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत त्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. पहिला वाण जो आहे मांजरी संमिश्र वाण आहे. उत्पन्न जे आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी निघू शकतं. पंचगंगा आहे याचं जे हेक्टरी उत्पादन आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी असू शकतं. करवीर आहे संमिश्र वाण आहे 50 ते 55 क्विंटल आणि आफ्रिकन टॉल संमिश्र वाण चाऱ्यासाठी वापरलं जातं. तर हे सुधारित वाण देखील शेतकरी बांधव आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरू शकतात. त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांनी मक्यासाठी आपल्या भागामध्ये, जो आपला भाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ज्या भागामध्ये आपण मक्याचं पीक घेऊ इच्छिता त्या भागामध्ये जे सुधारित वाण प्रचलित आहेत, प्रचलित वाण काही भागामध्ये असतात, असे प्रचलित वाणसुद्धा आपले शेतकरी बांधव वापरू शकतात. किंवा सध्या विद्यापीठं जी आहेत आपली, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून काही वाणांची शिफारस देखील करण्यात येत असते, अशा वाणांची माहिती शेतकरी बांधव हे कृषी विभागाकडून घेऊ शकतात. आपल्या भागामध्ये कृषी सहाय्यक असतील, कृषी सल्लागार असतील, अशांकडून सुद्धा या वाणांची माहिती उत्तम प्रकारे मिळू शकते. परंतु मंडळी, कमी कालावधीमध्ये असेल, जर आपल्याला अधिकचं मक्याचं उत्पादन घ्यावयाचं असेल, तर या सर्व बाबींचा वापर आपले शेतकरी बांधव करू शकतात. आणि या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये एक वाढ असेल किंवा एकच पीक मक्याचं आपण घेऊ शकतो, किंवा आंतरपीक पद्धत जर आपण वापरायची असेल त्यामध्ये सुद्धा मक्याचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करून अधिकचा नफा मिळवू शकतो. तर आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये खरीपासंदर्भातील एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत रहा शिवार वार्ता आणि रेडिओ तेराणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज,
3: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
5: 21वीं सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
1: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
2: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
3: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेम गीतापासून ते बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणारे गीतकार म्हणजे प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर, ज्यांना आपण मराठी सिनेसृष्टीचे नाना म्हणून ओळखतो। त्यांच्या नावावर 3,500 कविता, 2,500 गाणी, 25 पटकथा आणि संवाद, 50 लघुकथा, 4 नाटकं, 4 दूरदर्शनच्या मालिका, टेलिफिल्म्स, मालिका गीतं, हे सारं काही जमाय। वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते काम करत होते। आपल्यालाही लाजवेल अशा दमानं आणि अशा ऊर्जेनं ते काम करायचे। कोल्हापुरातल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं होतं। त्यांचे वडील वारकरी पंथातले आणि आई भक्तिपंथातल्या, त्यामुळं गुरुचरित्र, जात्यावरच्या ओव्या त्यांच्या कानी पडायच्या। त्यांच्या आई गायच्या, ती भजनं ऐकतच ते आईच्या मांडीवर झोपायचे, त्यामुळे संगीताचे संस्कार तिथूनच सुरू झाले। एका मुलाखतीत ते म्हणाले होते की असं ठरवून कवी काही होता येत नाही, कवीच्या नकळत कविता जन्माला येते आणि तीच सांगते की तू कवी झालास। आज त्यांच्या कवी मनाचा वेद आपण घेणार आहोत आणि आयुष्यभर कधीही तमाशा न बघितलेल्या खेबूडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या कशा लिहिल्या याचं गूढ आपल्याला उकलता येणार आहे का, याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची।
4: एक लाजरा साजरा मुखडा,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मोहित्यांची मंजुळा या भालजी पेंढारकरांच्या सिनेमासाठी जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली. पुढे 1963 साली भालजी पेंढारकर हे साधी माणसं या सिनेमाची निर्मिती करत होते. त्या सिनेमामध्ये ते स्वतः योगेश आर टोपन नावानं गाणी लिहिणार होते. पण एका गाण्याजवळ येऊन मात्र त्यांची गाडी अडकली. त्यांनी खेबुडकरांना फोन लावला तेव्हा ते शाळेत शिकवत होते. भालजी म्हणाले, जगदीश अश्लील तसा निघून ये. ते म्हणाले, पुढचा तास ऑफ आहे तसा लगेच येतो. त्यांनी सायकलवर टांग मारली आणि ते स्टुडिओला पोहोचले. भालजी म्हणाले, या सिनेमासाठी त्यांना थीम सॉन्ग हवंय आणि मी जे काही लिहिलंय त्यामुळं माझंच समाधान होत नाहीये. खेबुडकरांनी विचारलं, काय हवंय नेमकं, काय लिहायचंय? भालजींनी बॅकग्राऊंड सांगितलं, लोहार काम करणारं जोडपं, पत्नीचं पतीवर असणारं प्रेम, लोहारांचा देव, त्याला वाहली जाणारी फुलं आणि गरिबीत असणारी श्रीमंती, त्यातलं समाधान. हे सारं ऐकतानाच खेबुडकरांच्या मनात ओळी छापल्या जात होत्या. भालजींनी विचारलं, कधी द्याल गाणं? यावर ते म्हणाले, कागद आणि पेन द्या. त्यांनी एका दमात अख्खं गाणं लिहून काढलं. खेबुडकर सांगायचे की त्यांना गाणं लिहायला वेळ लागत नाही, ते आपोआप स्फुरतं. या गाण्याचे शब्द त्यांनी लिहिले होते, ऐरणीच्या देवा तुला आगीन फुल वाहू दे. या गाण्याला संगीत देत होत्या त्या आनंदघन या नावानं खुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. चाल बांधताना त्यांनी खेबुडकरांना फोन लावला आणि यामध्ये छोटासा बदल सुचवला की आगीन फुल या शब्दाच्या ऐवजी ठिणगी ठिणगी असं म्हणलं तर चालेल का? त्यांनी खेबुडकरांना चाल ऐकवली. ते म्हणाले, वा छान आहे की हे शब्द लावलेल्या चालींना अत्यंत प्रभावी वाटतायत. पुढे त्यांनी विचारलं की हा बदल कुणी सुचवला? यावर त्या म्हणाल्या, या गाण्याला चाल बांधतानाच मलाच तो सुचला. खेबुडकर म्हणाले, गायिका म्हणून तुमच्या प्रतिभेची साऱ्यांनाच ओळख आहे, पण तुमच्या प्रतिभेच्या या पैलूची आम्हाला ओळख झाली याचा आनंद आहे. या गाण्यामध्ये लोहाराच्या भात्याचा साऊंड म्हणून उपयोग केलाय आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं या गाण्याला वेगळाच असा साज चढवलाय. ऐरणीच्या देवाला वाहिलेल्या या ठिणगीची तेज जराही कमी झाली नाहीये, आजही ती तेवढीच धगधगतीये.

भारतीय सिनेमाचे जनक म्हणजे दादासाहेब फाळके यांच्यापासून आजवर अनेकांनी गणपतीवर काहीतरी नवीन सिनेमे काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सिने निर्माते शरद पिळगावकर म्हणजेच सचिन पिळगावकर यांचे वडील त्यापैकीच एक. त्यांच्या लक्षात आलं की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही सिनेमा आजपर्यंत आलेला नाहीये. या सिनेमातली आली माझ्या घरी ही दिवाळी, दाटून कंठ येतो ही गाणी रेकॉर्ड झाली, पण यानंतर एक मोठा प्रश्न समोर होता. शरद पिळगावकर भर मध्यरात्री खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकरांनी चिंतेच्या स्वरात विचारलं, एवढ्या रात्री काय काम काढलंय? पिळगावकर म्हणाले, गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्ही करायचंय. खेबुडकर म्हणाले, अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? हो, पण त्यांच्याच्यानी काय अष्टविनायकचं गाणं होईना, तुम्हीच करणार याची मला खात्री आहे, असं शरद पिळगावकर म्हणाले. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण सांगितली की अहो, मला अष्टविनायकची माहितीच नाहीये, मी त्यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये. यावर पिळगावकरांनी अष्टविनायकची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले, खेबुडकर, काम आज रात्रीच व्हायला हवं, उद्या रेकॉर्डिंग करायचंय आणि गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचंच करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली. जणू गणपतीचा वरदहस्त त्यांच्या माथी होता आणि हे गाणं घडायचं होतं तब्बल 13 मिनिटाचं. हे गाणं आधी रेकॉर्ड झालं होतं, ते रद्द करून पुन्हा गाणं नव्यानं शूट करण्यात आलं. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्याला भेटीला येतं आणि प्रत्येक गणेश उत्सवात आजही ते वाजतंच. एका रात्रीत तयार झालेल्या या गाण्याची ही कहाणी चकित करणारी. अनिल अरुण यांचं संगीत तर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, महेश वाघमारे अशा अनेक गायकांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हेच गाणं तुमच्या भेटीला.

0: हा
1: महड गावा ती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण जगदीश खेबुडकरांची गाणी ऐकतोय आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. गदी माडगुळकर हे जगदीश खेबुडकरांचे आदर्श. गदिमा त्यांच्या गुरुस्थानी होते. एका मुलाखतीत त्यांच्याविषयी म्हणाले होते, मला गदिमा इतके आवडतात, त्यांचं काव्य इतकं आवडतं की अगदी त्यांचे काना मात्रा अनुस्वर सुद्धा खूप प्रिय आहेत. जयश्री दानवे त्यांच्या लेखात एकदा म्हणाल्या होत्या, गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मिकी. पण त्याच काळात किलकिलत्या दारातून कोवळ्या उन्हासारखा प्रवेश करून खेबुडकरांनी आपल्या प्रकाशान रसिक मनांचा दिवाणखाना उजळून गेलाय.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम वरून. खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा. या सिनेमातली गाणी तुम्हाला बिलकुल विश्वास बसणार नाही. या सिनेमासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती, त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. याच सिनेमातलं तुम्हावर केली मी मर्जी बहाल या लावणीविषयी एक आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या गाण्यासाठी 49 गाणी लिहून झाली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती लावणी लिहित होते. व्ही शांताराम वा म्हणायचे आणि ते गाणं बाजूला ठेवून द्यायचे. व्ही शांताराम म्हणाले होते, तुम्ही लिहित चला, मला हवं ते मिळालं की मी तिथं बोट ठेवतो आणि सांगतो. त्यांना असं गाणं पाहिजे होतं की समोरचा माणूस खेचला गेला पाहिजे, दर्जेदार गाणं पाहिजे. या गाण्यामध्ये नाच नसणारे शाळा मास्तर असतील, पिंजरा असेल, बसून गायलेलं गाणं तरीही दिलखेचक. ते खेबुडकरांना म्हणाले, आता आज बरीच गाणी लिहून झाली आहेत, तेव्हा जरा तुम्ही आराम करा, उद्या सकाळी आता काही नवं सुचतंय का बघा. खेबुडकरांच्या डोक्यात मात्र केवळ हेच विचार घोळत होते. खेबुडकर त्यांच्या खोलीत आले आणि रात्री 2 वाजता त्यांना गाणं सुचलं. हे गाणं लगेच व्ही शांताराम यांना ऐकावं असं त्यांना वाटलं. हा मोह काही त्यांना आवरेना म्हणून त्यांनी त्यांना 2 वाजता फोन लावला, तर तेव्हा तो लागत नव्हता कारण व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांनाच फोन लावत होते. शेवटी जेव्हा फोन लागला तेव्हा व्ही शांताराम म्हणाले, अहो असं जागू नका हो, भल्याभल्यांची झोप उडवणारी लावणी लिहायची आहे तुम्हाला, तुम्ही तुमची झोप उडवू नका. खेबुडकर म्हणाले, हो मी झोपणार आहे, पण जे सुचलंय ते तुम्हाला ऐकवू का? यावर ते म्हणाले, पूर्ण लावणी कशाला ऐकवताय, बाईच्या आणि लावणीच्या मुखड्यावरून सगळा अंदाज येतो. व्ही शांताराम वय वर्ष 60 पण अत्यंत मिश्किल आणि रसिक माणूस. खेबुडकरांनी मुखडा ऐकवला त्यावर ते म्हणाले, वा हेच पाहिजे होतं. आणि आता अंतराही ऐकवा, पुढे वाचा. व्ही शांतारामांनी गाणं ऐकलं आणि ते खुश झाले. जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर तेव्हा त्याच खोलीत होते या सिनेमाला संगीत देणारे राम कदम. राम कदम तेव्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते, पण हा सुरू असलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती येत होता. हा फोन झाल्यावर राम कदम म्हणाले की या गाण्याची चाल तयार आहे बरं का, तुम्ही व्ही शांताराम यांना ओळनओळ ऐकवत होतात तेव्हाच मी त्याला चाल गुंफली. राम कदम यांनी या गाण्याला दिलेली ही पहिली चाल होती आणि ती फायनलही झाली. त्यांनी तसंच पांघरुणातून काहीही साथ संगत वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तेव्हाच रात्री 2 वाजता खेबुडकरांना ऐकवलं. काय ही खरंच सगळी मातब्बर मंडळी, प्रतिभावंत मंडळी होती याचं हे उत्तम उदाहरण आहे.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांची पहिली कविता कधी जन्माला आली याविषयी बोलताना सांगितलं होतं. 1948 मध्ये एका प्रसंगाने ज्यात त्यांचं राहतं घर जाळण्यात आलं, त्यांचं सारं कुटुंब उघड्यावर आलं. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या डोळ्यासमोरच हे पेटतं घर त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेलं. आणि या अत्यंत कठीण प्रसंगातून, या वेदनेतून त्यांची पहिली कविता जन्माला आली, मानवते तू विधवा झालीस. तिथूनच त्यांच्या काव्य प्रसंगाला सुरुवात झाली. 1960 मध्ये रंगल्या राती अशा या सिनेमात मला हो म्हणतात लवंगी मिरची ही ठसकेबाज लावणी इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या सिनेमांसाठी लावणी लिहिण्यासाठी त्यांना बोलवण्यात येऊ लागलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लावण्या लिहिल्या, पण लावणीकार असा शिक्का बसू नये म्हणून त्यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली. त्यांनी इतर काव्य प्रकारांमध्ये मुक्तपणे संचार केलाय.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता क्लासिक रेडिओ शो मध्ये. जवळजवळ 50 वर्ष खेबुडकरांच्या लेखनेनं उत्तमोत्तम गाणी लिहिली. सगळ्या काव्य प्रकारावरती त्यांनी भरभरून प्रेम केलं. गवळण, भारूड, गोंधळ, सवाल जवाब, प्रेमगीतं, स्फूर्तीगीतं, पोवाडे, भक्तिगीतं, बालगीतं, अभंग या सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी लिहिली. खेबुडकरांचं कौतुक यासाठी की आयुष्यात एकही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या लिहिल्या. त्यांच्या लावणीचं हेच वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या संस्कारी लेखणीची आब आणि तोल कायम सावरून धरला. त्यांनी शब्दाचं सोनं केलं आणि कायम दर्जेदार गाणी दिली. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट ही की ते अत्यंत निर्व्यसनी होते. सुपारीचे खांड्याचंही त्यांना व्यसन नव्हतं. पण पान आणि विडा यांच्याशी संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंधित 200 अधिक गाणी त्यांनी लिहिली. पेशानं शिक्षक असलेले आणि पाहता क्षणी आपल्यातलेच एक वाटणारे खेबुडकर हे त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं साधी राहणी, उच्च विचारसरणी या पद्धतीनं जगलेत. पुस्तकावर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते जितके साधे होते तितकेच स्वाभिमानी होते. जवळजवळ 10,000 अधिक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. संतांच्या गाथेपासून ते अगदी नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सारं काही ते आनंदाने वाचायचे. ते म्हणायचे, मी मोकळा कधी बसत नाही, एकतर मी वाचत असतो किंवा मी लिहित असतो, नाहीतर मग उपयोगाला येईल असं बोलत असतो. अर्थहीन ते कधीही बोललेही नाहीत आणि तसं जगलेही नाहीत.

महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्य सेवा त्यांच्या हातून झाली. आणि म्हणूनच ते म्हणायचे, माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी खरी संपत्ती आहे. लोकगीतांचं काव्यबीज लहानपणापासून त्यांच्या मनात आत्म्यात पेरलं गेलं होतं. ते कायम म्हणायचे, लहानपणी पाहिलेलं आणि अनुभवलेला ग्रामीण महाराष्ट्र माझ्या गाण्यात आलाय आणि तो माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये डोकावत असतो. सिनेसृष्टीतल्या खेबुडकरांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 11 पुरस्कार त्यांना दिलेत. फाळके प्रतिष्ठान, कुसुमाग्रज साहित्य, बालगंधर्व पुरस्कार, गदिमा पुरस्कार अशा अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. एका मुलाखतीत उत्तर देताना खेबुडकरांनी काव्यात्मक उत्तर दिलं होतं, कागद ही माता, पेन हा पिता, लिहिलं जातं ते बीजारोपण, वर संगीताचे संस्कार ही गर्भवाट, चित्रपट गृहात ते प्रसूत होत, रसिक त्याला आनंदानं उचलतात, गुंजारतात, त्याला घरी घेऊन जातात, ते अंगखांद्यावर खेळवतात. अनेक गाण्यांचं असंच झालंय, त्यांनी त्यांच्या जीवापलीकडे जपलंय, जगदीश खेबुडकरला भरभरून पावलंय. क्या बात है. जयश्री दानवे यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका लेखातून हा संदर्भ मिळाला. आकाशी झेप घेरे पाखरा या त्यांच्याच ओळीप्रमाणे आकाशी झेप घेणारं हे पाखरू सोन्याच्या ध्येयाचा पिंजरा जरी सोडून गेलं असलं तरी त्यांची गीतं सदैव आपल्या स्मरणात राहतील. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांना रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम.

0: वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणायची, पण पुन्हा एकदा नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजी प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की कळवा आणि अनेकांना या शो बद्दल सांगा. आणि शो ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करून द्या आणि हा शो एन्जॉय करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतील अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. आणि शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1 वाजता आहेत, अगदी वेळेवर हजर झाली आहे. आज 3 आठवड्याच्या नंतर आपल्या लोकप्रिय आणि आवडीच्या कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. सरप्राईज असं म्हणावं असं वाटतंय, कारण की बरेचसे श्रोते मेसेज करतायत का थोडासा प्रॉब्लेम आहे का काही, सगळेच क्वेश्चनिंग असं जे विचारतायत. आणि या जी आवाजाची सर्व आतुरतेने 1 वाजता रोज वाट पाहतायस, तो आज आवाज तुम्हाला भेटायला आला आहे. म्हणजेच मी आरजे प्रगती पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं स्वागत करते. 9970509900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचं आहे. आणि आज नक्कीच जास्त वेळ फरमाईश घेण्याचा प्रयत्न करेन आणि सर्व श्रोतांना आनंद देखील देण्याचा प्रयत्न करेन. तर सर्व श्रोतांना या मान्सूनच्या म्हणजेच पावसाळ्याच्या खूप शुभेच्छा देते सर्वप्रथम. पण काही ठिकाणी आणखीन तसा पाऊस आणखीन बराचसा पडलेला नाही आहे, पण धाराशिवमध्ये तशी थोडीशी जी पावसाची ओझर किंवा एक झलक जी आहे ती सतत चालू आहे. सतत थोडा थोडा पाऊस पडतो आहे धाराशिवमध्ये. काही ठिकाणी जोरात होतो आहे, काही ठिकाणी थोड्या मुसळधार, किंवा काही ठिकाणी फक्त ओझरतं. जसं की धाराशिवमध्ये 3-4 टप्पे पडतात पावसाचे, त्याच्यामध्ये पाऊस पडतो आणि पडण्यात सुरुवात देखील झाली आहे. आज नक्कीच माझ्या आवडीचे सर्व जे श्रोते आहेत, जे माझ्यावर खूप प्रेम करतात, हे नक्कीच हा आवाज ऐकून आज खरंच खुश होतील. आज मला देखील तेवढाच आनंद होत आहे सर्वांना पुन्हा एकदा भेटून, कारण की ही जी माझी माणसं आहेत ती मला 1 ते 3 वेळेस जे प्रेम देतात ते भरभरून प्रेम देतात. त्यांना देखील मी असंच मिस केलं आहे या आठवड्यात. खूप आठवण त्यांची मला देखील आलेली आहे. तर सर्व श्रोतांचं स्वागत करते. सर्वजण 1 वाजता सर्वजण वाट पाहत आहेत. तर नक्कीच आज सुरुवात करते. जसं की आपला शेतकरी बांधव जो आहे तो या पावसाची खूप आतुरतेने वाट पाहतो, कारण की आता पेरणीचे दिवस चालू झालेले असतात. आणि या पावसाची जर खूप आतुरतेने जो वाट पाहत असेल तो म्हणजे आपला शेतकरी बांधव जो आहे तो सध्या शेतात काम करतो आहे, पेरणीची लगबग चालू आहे, पावसाची वाट पाहत आहेत. आणि पाऊस हा जून खरं तर संपला आहे, आज जुलै सुरू झाला आहे, पण हवा तेवढा पाऊस काही पडलेला नाही आहे. तर अशीच एक हाक देणारं गीत आहे जे सर्व आपल्या शेतकरी बांधवांसाठी गीत देणार आहे आज. तर तोपर्यंत आणखीन श्रोते इन्व्हॉल्व्ह होतील 1 या कार्यक्रमात. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला या सुंदर अशा गीतांनी.

जुलै म्हणजेच महाराष्ट्र कृषी दिन देखील आहे. आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती देखील आज असते आणि ती भरपूर ठिकाणी साजरी केली जाते. आज 1 जुलै त्यांचे महाराष्ट्राच्या त्यांचं जे योगदान आहे ते जडणघडण जे आहे महाराष्ट्राची विशेषतः कृषी क्षेत्रात अत्यंत मोठं योगदान त्यांचं आहे. त्यांनी राज्यात हरित क्रांती आणली म्हणून हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आज त्यांचा जन्म झाला. त्यांचा कार्यकाळ पाहता ते सलग 11 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवणारे एकमेव असे नेते होते. आणि त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी कोरडवाहू शेतीला पाणी मिळवून दिले तसेच अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा वापर वाढवला. यामुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. तसंच पांढरी क्रांती दुग्ध व्यवसायाला चालना दिली. तसंच रोजगार हमी योजना ग्रामीण भागातील जनतेला सतत काम मिळावे यासाठी त्यांनी राज्यात पहिली रोजगार हमी योजना सुरू केली होती. तसंच औद्योगिकीकरण ग्रामीण भागातील औद्योगिकांना आणि सहकार क्षेत्राला मोठं बळ देखील त्यांनी दिलं होतं. तसंच शिक्षण प्रसार शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी अनेक धोरणं देखील लाभवली आहेत. तर असेच आपले जे ज्यांना खरं तर हरित क्रांतीचे प्रणिते म्हणून ओळखलं जातं असे म्हणजे वसंतराव नाईक यांना रेडिओ उत्तीर्णाकडून देखील विनम्र अभिवादन करूयात. आणि तसंच पाहता गेलं खरं तर आज एक विशेष डे का पण आहे. आणखीन रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मानत रुग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस तत्पर असणाऱ्या आज सर्व डॉक्टर्सना डॉक्टर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. ते देखील आपले असेच देव म्हणतो आपण त्यांना की ते आपला जीव वाचवत असतात. एकीकडे वसंतदादा आहेत, एकीकडे आज डॉक्टर डे आहे, तसंच एकीकडे आपला शेतकरी बांधव देखील आहे की कृषी दिन देखील आज आहे. तर अशा सर्व डॉक्टर्सला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. वसंत नाईक यांना देखील रेडिओ तेणाकडून विनम्र अभिवादन करते आणि पुढची फरमाईश घेते. पुढची फरमाईश आहे आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आपले नियमित श्रोते अमित चौधरी मंथन चौधरी तालुका अरणी जिल्हा यवतमाळ येथून. आज त्यांना गीत ऐकायचं आहे. एक गीत आहे की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. एक आवाज जो खूप सुगम संगीतात आपल्याला भावला जातो, ज्यांची अनेक सुगम गीतं आपण ऐकत मोठी झालोय असे आपले अरुण दाते यांच्या आवाजातील हे गीत आहे. ते नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात अमित चौधरी मंथन चौधरी तालुका अरणी जिल्हा यवतमाळ यांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर अरुण दाते यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तर पुढची फरमाईश देखील, आता सर्वत्र पाऊस तर येतो आहे, काही ठिकाणी नाही होत आहे पण काही ठिकाणी होतो, तर तसंच एक गीत आहे जे आया सावन झुमके या चित्रपटातील गीत आहे. खूप सुंदर असं गीत आहे. धरम पाजे आणि आशा पारेखे यांचं हे गीत आहे आणि मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांनी हे सुंदर असं गीत गायलं आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. कबीर सर, बऱ्याच दिवसानंतर मेसेज, अनाळा तालुका परंडा. आणि सर म्हणतायत की आज मला गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहेत डॉक्टर कुदळे सर आणि सौ कुदळे मॅडम आणि चिरंजीव सार्थक, चिरंजीव संकेत, विष्णू रणदिवे, माने भैया, तसेच माझा मुलगा डॉक्टर डॉक्टर अयाज कबीर इत्यादी सर्वजण आहेत. आणि आजच्या कृषी दिनाच्या व डॉक्टर दिनाच्या सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा असं देखील पाठवलं आहे. थँक्यू सो मच सर, आणि नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात कबीर सर आणि त्यांच्या फॅमिलीची आणि मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

आया सावन झूम के या चित्रपटातील हे सुंदर असं गीत. पुढची फरमायश चिची यांचं गीत कुली नंबर वन या चित्रपटातील गीत. आणि बुधवार टू बुधवार ज्यांची फरमायश असते असे आपले नियमित श्रोते अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्रातून सर्व मित्रांना सामील करा. आणि आज माझा हक्काचा वार आणि आज प्रोग्राम सुरू झाला आहे तर मला खूप छान वाटतंय असं म्हणतायत. आश्चर्याचा धक्का बसलेला आहे कार्यक्रम चालू झाला म्हणून असं म्हणतायत. आणि बरेच श्रोते खूप खुश देखील झालेले आहेत. कुठे होतात सांगा म्हणून अठ्ठास म्हणतायत काय झालं होतं तुम्ही कुठे गेला होतात. तर कुठेच नाही मी इथेच होते. तर ऐकूयात अनंत कुलकर्णी सरांची व्हॉट्सअप फरमायश.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम 99 70 500 900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचा आहे, आणि याच नंबरवरती पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल. आणि व्हॉइस देखील पाठवत असताना पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत. चला पुढची फरमाईश घेते. गणेश हेअर सलून अणदूर येथून आपले नियमित श्रोते आहेत, आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश. लहू कुंभार यांना गीत ऐकायचं आहे, गणेश सोमवसे देखील त्यांच्यासोबत आहेत, तर मॅडम आवाज आमची फरमाईश घ्या असं म्हणतायत. अलका याज्ञिक आणि सुखीधर पाजू यांच्या आवाजातील एक खूप ट्रेंडिंगमध्ये सॉंग ठरलं होतं कयामत, हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. संजीव दर्शन यांचा म्युझिक आहे, समीर यांचं गीत ऐकवायत. गणेश हेअर सलून अणदूर आणि लहू कुंभार सर, आणि तसेच गणेश सोमवसे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एक आहात रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर आज आहे कृषी दिन, त्यानिमित्त देखील आपल्या श्रोत्यांनी बरेचसे फरमाईश पाठवली आहे. तर आपले दारफळ सिन्हा येथून सुशील शिंदे सर बोलत आहेत. रेडिओ तरुणा दररोज ऐकतो, तुमचे सर्व कार्यक्रम चांगले असतात. आज मला फटाकडी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि साई शिंदे, इरा शिंदे देखील त्यांच्यासोबत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते दारफळ येथून सुशील शिंदे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश फटाकडी या चित्रपटातील गीतासाठी.

महेंद्र कपूर यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे जे मला देखील फार आवडतं फटाकडी या चित्रपटातील, आणि माझ्या मम्मीला देखील खूप आवडतं हे गीत. आणि यानंतरची फरमाईश देखील आज कृषी दिन आहे त्यानिमित्तच आलेली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि कृषी दिनाच्या महत्त्वाची माहिती म्हणजे सांगता येईल की आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि वसंतराव नाईक यांनी शेती क्षेत्रात मोठी क्रांती केली. त्यांनी दुष्काळ निवारणासाठी आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी मोलाचं कार्य केलेलं आहे. तसंच कृषी सप्ताह मानला जातो, तो कृषी दिन आहे जो दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान कृषी सप्ताहसुद्धा पाळला जातो. आणि या दिवशी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवणे, बियाणे आणि खताची योग्य माहिती देणे आणि शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणं हे मुख्य काम केलं जातं. आणि तसं पाहायला गेलं तर राष्ट्रीय शेतकरी दिन किसान दिन संपूर्ण भारतात हा 23 डिसेंबर रोजी दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त पाळला जातो. तर आज 1 जुलै आहे, हरित क्रांतीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. तर याच निमित्त आपले जे श्रोते आहेत, बऱ्याच दिवसानंतर श्रोत्यांची फरमाईश आहे, ते म्हणजे प्रमोद प्रकाश उपाध्ये सर इचलकरंजी येथून आज खूप दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश. त्यांना देखील आज कृषी दिनानिमित्त गीत ऐकायचं आहे. त्यांनी देखील सर्व शेतकरी बांधवांना, महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांना प्रमोद प्रकाश उपाध्ये सरांकडून कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच सर. ऐकूयात सरांच्या आवडीचं हे शेतकरी दादा जे गीत आहे, सर्वांनाच फार आवडतं ते देखील गीत, ते नक्कीच ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

चला, शेतकरी बांधवांसाठी आज बरीचशी गीतं येत आहेत, कारण की आज कृषी दिन आहे. त्याचबरोबर पावसाची देखील गीतं येत आहेत. त्याचमध्ये दिल तो पागल है या चित्रपटातील गीत आलेलं आहे. अमित नारायण लोंढे वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत. 2-3 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला नाही, काहीतरी चुकल्यासारखं असं वाटतंय. फोनही केला होता मी स्टुडिओमध्ये असं म्हणतात. बऱ्याच जणांनी मेल देखील केले आहेत, मेसेजेस केलेले आहेत. म्हणजे मंदिरके सरांना खूप जणांनी मेसेज फोन्स केलेले आहेत की मी कुठे गेले आहे म्हणून. तर हे सर्व चौकशी आपले श्रोते जे करतात, त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणून करतात. खूप श्रोतांनी आत्ता देखील मेसेज केला की तुम्ही कुठे गेला होता, तुमचा आवाज आम्ही ऐकला नाही, आम्हाला काय वाटत होतं, एखाद्याची सवय इतके लागते. अगदी म्हणजे प्रकाश बोबडे सर देखील खूप प्रेम करतात माझ्या आवाजावरती, तर ते देखील तेवढ्याच तळमळीने मेसेज करतात. आज बरेचसे श्रोते खूप आनंदित आहेत, बरेचसे म्हणजे सर्वच श्रोते आज आनंदित आहेत, कारण की माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. तर सर्व शेतकरी बंधू आता सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बऱ्याच भागांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि अजूनही काही भागांमध्ये पाऊस पडलेला नाही. शेतकरी राजांची पेरणी करणं खोळंबलं देखील आहे. तर ते म्हणतायत आज थोडा मध्यम हलका पाऊस झालेला आहे. तर आज मला गीत ऐकायचं आहे दिल तो पागल है या चित्रपटातील. असंच एक सुंदर उत्तम सिंग यांचं म्युझिक आहे आणि आनंद बक्षी यांचं गीत, लता मंगेशकर, उदित नारायण यांचा आवाज आहे. ऐकूयात सुंदर असं गीत, अमित नारायण लोंढे सरांची व्हॉट्सअप फॉर माय शी.

चला तर दिल तो पागल है या चित्रपटातील हे गीत आहे तर पुढची फरमाईश घेऊयात. एम बोले तो बोले तो बोले तो मास्टर पे ब्लास्टर हे जे गीत मध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये ठरलं. मध्ये जे एक होतं जे रील खूप व्हायरल झाली होती मुना भाई MBBS या चित्रपटातील आणि ती रील फार व्हायरल होऊन मध्ये त्याच्यावरती बरेचसे रील्स पाहण्यात आल्या की अपने घर आई फिर आई ऐश्वर्या असं जे होतं ते खूप खूप म्हणजे खूपच व्हायरल झालं होतं आणि ते खूप जणांचं स्क्रोलिंग करताना दिसत होतं. तर आज यम बोले तो हे जे गीत आहे खूप भारी गीत आहे आणि संजू बाबा आणि सर्किट यांच्यावर हे सुंदर असं गीत झालेलं आहे, खूप छान असं गीत आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत आणि ते म्हणतायत शुभ दुपार, नमस्कार मॅडम, नमस्कार सर, इकडे पाऊस पडतो आहे, सर्व वातावरण पावसाळी वातावरण निर्माण झालेलं आहे. आज मला मुन्ना भाई MBBS या चित्रपटा गीत ऐकायचं आहे आणि पावसाळी वातावरण छान आहे, राहा आनंदी राहा. तर खूप छान असा एक इमेज त्यांनी करून AI वरती पाठवली आहे मला. खूप थँक्यू सो मच सर. ऐकूयात अजिंक्य बारगजे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर यानंतरची फरमाईश, बऱ्याच श्रोत्यांनी इतका मेसेज केलाय, खूप दिवसानंतर कानावरती तुमचा आवाज ऐकलाय आणि खूप छान आनंद झालाय सर्वांना. खूप दिवसांनी आपला कानावरती आवाज पडलाय, त्यामुळे खूप श्रोते आपले खूपच खुश झालेत. थँक्यू सो मच. आणि हे जे कनेक्शन आहे ना, मी देखील खूप मिस केलं आपल्या श्रोत्यांना, सर्व श्रोत्यांची. मला देखील आठवण होत होती 1 ते 3 हा वेळ माझा देखील कसा गेला आहे मी सांगू शकत नाही, कारण की तो जो 1 ते 3 वेळ असतो माझ्या जवळच्या व्यक्तींचा, असा दिवस असतो किंवा तो वार असतो एखाद्यांचा, तो प्रत्येक वारी ज्यांचे ज्यांचे मेसेजेस यायचे किंवा इतर देखील आपले जे श्रोते भरभरून प्रेम करत असतात त्या श्रोतांची मला देखील तितकीच आठवण आली आहे. अँड रिअली मिस्ड यू सर्व श्रोतांना, असं मी म्हणते की बऱ्याच दिवसानंतर इतकी, म्हणजे असं वाटलं की 3 आठवडे झाले ना, तर 3 वर्षासारखे वाटत होते, इतका मोठा तो दिवस वाटत होता मला. पण आज खूप आनंद होतो आहे सर्वांना भेटून. आणि सर्वजण विचारत आहेत की तुम्ही कुठे गेला होतात आणि काय झालं होतं. काही नाही, थोडेसे टेक्निकल्स प्रॉब्लेम्स असतात, थोडेसे ऑफिशियली प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे थोडासा ब्रेक घेतला होता असं म्हणताय. पण ब्रेक के बाद परत एकदा मी आरजे प्रगती आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा हजर झाली आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात. नियमित श्रोते आहेत आपले. नमस्कार करतो प्रगतीताई, मी त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. ताई कुठे, असा मेसेज केला आणि क्वेश्चन मार्क केले, ताई कुठे गेला होतात आणि आम्ही काळजी करून आणि वाट पाहून थकलो. असो आपला आवाज कानी पडला, खूप छान वाटलं. तुम्हाला तर माहितीच आहे मला दोनच आवाज आवडतात, एक किशोर कुमार आणि दुसरा आज आपला. तर आज पावसाचं किशोर कुमार यांचं गीत ऐकायचं आहे असं म्हणतायत आणि तुमच्या आवडीनं मग ते कोणतंही टाका असं म्हणतायत. एकदा आमची तायडी परत आली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आज 27 जूनला सर 50 वर्षाचे झाली आहेत, तर सरांना खूप रेडिओ तरणाकडून त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर बी लेट, पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. तर किशोरदा आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील एक सुंदर असं गीत आहे, नक्कीच आवडेल अशी आशा करते. ऐकूयात त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश घेऊयात. हाय प्रगतीताई, तुमचा कार्यक्रम खूपच छान वाटतो. आम्ही तोंडले गावावरून दीपक निकम, श्रेयस निकम, प्रमोद मगर, आम्हाला जीत या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. फरमाईश पूर्ण करावी. वैष्णवी, गौरी, वैभवी आणि विद्या हे देखील आहेत. आणि बरेच दिवस झालं कार्यक्रम बंद आहे. आम्ही दररोज तुमची वाट पाहायचो. कशासाठी बंद केलात तसं काय करत जाऊ नका, तेवढाच आनंद वाटतो कार्यक्रम ऐकून. तर नक्कीच सर, इथून पुढे तसं होईल ही तर गॅरंटी देऊ शकत नाही, पण नक्कीच नाही करणार. आपल्या श्रोत्यांपासून लांब नाही राहू शकत मी देखील. आणि श्रोते जे प्रेम करत आहेत, सर्व श्रोते विचारत आहेत कुठे गेला होतात, एवढा मोठा ब्रेक कशासाठी घेतला होता. तर काही ऑफिशियली म्हटलं ना इश्यू असतात, त्यामुळे बाकी काही नाही. तर आले तर आहे, तर फरमाईशमध्ये आनंद तर घेत आहे तुम्ही. तर ऐकूयात जीत या चित्रपटातील फरमाईश. आपले नियमित श्रोते आहेत दीपक सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

म्हणजे ही गीतं माहिती आहे, जसे फरमाईश देत नव्हते तशी मी हे गीतं ऐकलीच नव्हती. आज परत एकदा फरमाईशचा तो फील आला आहे मला, कारण की ही जी गीतं आहेत म्हणजे असं बाहेर ऐकते आता, म्हणजे समजा चुकून आकाशवाणीवरती ऐकलं गाणं किंवा असं चलत चलत रस्त्यावरती त्या ट्रॅक्टरवरती ऐकणं गाणं, तेव्हा फरमाईशमधली गाणी ऐकून असं वाटतं अरे बापरे लोक आपली तीच गाणी ऐकतात जी बाहेर ऐकतात, तीच श्रोते आपल्याला गाणी पाठवत असतात 90s मधली. तर ही खूप जवळची गीतं आहेत सर्व श्रोत्यांची म्हणून ती पाठवत असतात. तर पुढची फरमाईश देखील गॅम्बलर या चित्रपटातील गीत, कुमार शानू अलका याज्ञिक यांचा आवाज, श्रोते आहेत रफिक इनामदार सर पानगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांनी देखील बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे. तर थँक्यू सो मच सर. ऐकूया तर रफिक इनामदार सर यांची व्हॉट्सअप फरमाईश, कुमार शानू साधना सरगम यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज, मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर बऱ्याच श्रोत्यांच्या आता फरमाईशी आलेल्या आहेत, कारण की इतक्या दिवसानंतर आली आहे. तर नक्कीच श्रोते जे आहेत आपले ते खूप प्रेम करतात आणि विचारतात देखील, काळजी देखील घेतात. तशाचमध्ये जे धाराशिव येथून एक उत्तम गायक आहेत असे श्रोते आहेत, ते म्हणजे शरद वडगावकर सर, जे काका आहेत, मी त्यांना काका म्हणते. आणि काका उत्तम गातात, एक उत्तम माणूस, पॉझिटिव्ह एनर्जी देणारा माणूस, प्रत्येक वेळेस चांगला वे दाखवणारा एक माणूस माझ्या जीवनात तो एक आहे काका. आणि खूप ते देखील माझ्या आवाजावरती प्रेम करतात. आणि आज ते बसलायत, ते म्हणतात सध्या ते पुणे येथे माझे मित्र आहेत राजेंद्र जोशी, मी स्वतः म्हणजेच शरद वडगावकर काका, आणि मित्र रवी कुलकर्णी, अंबे जवळगेकर व मित्र परिवारांसाठी आज गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच काकांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश. आणि जे गीत खरं तर किशोरदांच्या आवाजात तरी खूप लोकप्रिय ठरलंय, या पावसात आपण ते गीत नक्कीच नक्की म्हणजे नक्कीच ऐकतो. रिम झिम गे रे सावन सुलग सुलग जाय मन, हे सगळं म्हणजे एव्हरग्रीन गाणं म्हणता येतं त्या गीताला. पण त्याचं एक नवीन व्हर्जन देखील, म्हणजे आता आपण पाहतोय की अपडेट जे झालेत ना, सगळं व्हर्जन जे अपडेट झालेत AI मध्ये बरीचशी गाणी, जसं की माझ्यावरती देखील आपल्या श्रोत्यांनी एका गीत केलं होतं AI वरती, तर ते देखील मला खूप आवडतं, खूप छान त्यांनी एक गीत केलं होतं. तर AI सिस्टीमवरती जे आजकाल नवीन व्हर्जन आपण पाहतोय असंच एक गीत आहे, तेच ऐकायचं आहे नवीन व्हर्जन सरांना. तर ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत शरद वडगावकर काका, तसंच राजेंद्र जोशी सर, रवींद्र कुलकर्णी सर, अंबे जवळगेकर आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला, सुंदरशा गीतानंतर वळूयात पुढच्या देखील अशाच ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटाकडे आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या गीतांकडे, म्हणजेच शराबी या चित्रपटातील गीत आलेलं आहे. तर सर म्हणतायत गुळपोळी इथून आपले नियमित श्रोते आहेत, ते म्हणतात किती दिवस झालं, गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आवाजाची वाट बघत आहोत आम्ही. थँक्यू सो मच सर, हे जे प्रेम आहे ते असंच राहू देत, कायम माझ्यासोबत तुम्ही राहा. तर समाधान दळवे सर आहेत, त्यांच्यासोबत आहेत राजाभाऊ सावळे, सचिन पाडुळे, चंद्रकांत सावंत, कृष्णा जाधव. आम्हा सर्वांना आज दे दे प्यार दे हे गाणं ऐकायचं आहे शराबी या चित्रपटातील. तर बिग बी अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्यावरती चित्रित झालेलं सुंदरसं चित्रपट सुंदरसं गीत ऐकूयात समाधान दळवे सर आणि त्यांच्या सर्व फ्रेंड सर्कलची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत या नंतरची फरमाईश. नमस्कार प्रगतीताई, बऱ्याच दिवसापासून पाऊस आला नाही आणि पाऊस आला बऱ्याच दिवसांपासून आपली फरमाईश गीतांचा कार्यक्रम चालू झाला तरी आम्ही सर्व आम्ही आभारी आहोत. कार्यक्रम ऐकायला भेटत आहे, प्रगतीताई तुमचा आवाजसुद्धा आहे त्याला मिळत असं म्हणतायत. थँक्यू सो मच सर. आज ते म्हणतायत की मला गीत ऐकायचं आहे आणि पावसात म्हटलं की पावसाची बरीचशी गीतं आहेत जी आपल्याला खूप आवडतात. असंच एक पावसातलं गीत आहे जे म्हणजे माझा खूप जवळचा चित्रपट आहे, मला फार तो चित्रपट आवडतो कारण की त्यात तो माझा माणूस आवडीचा हिरो जो आहे तो आवडतो, म्हणजेच मनोज कुमार यांचा तो चित्रपट आहे आणि क्रांती हा चित्रपट आहे. त्यातली सर्वच गीतं मला आवडतात पण बऱ्यापैकी जे आपले श्रोते आहेत ते हे गीत पाठवतात जे सर्वांना खूप आवडतं. पावसामध्ये ते गीत चित्रित करण्यात आलं आहे, एका बोटीवरती ते गीत आहे आणि त्यामध्ये हेमा मालिनी आणि मनोज कुमार यांच्यावर हे सुंदर असं गीत चित्रित करण्यात आलेलं आहे. तर सर्वांचं आवडीचं देखील ते गीत आहे, तर हेच गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत श्री संत वामन बाबा श्रोता संघ कोल्हा तालुका मानोरा जिल्हा वाशिम, एस कुमार टेलर, सुरेश भट, संजय गवई, अमोल अलवणे, गौरव भट, माझा मुलगा महेश भट, हिरामन खिराडे, एस कुमार टेलर जे आपले नियमित श्रोते आहेत. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत कोल्हा तालुका मानोरा जिल्हा वाशिम इथून यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे पावणे 3 वाजता आहेत. यानंतरची फरमाईश आहे ज्यांची मंगळवार टू मंगळवार फरमाईश असते, पण आज सरांनी फरमाईश पाठवली आहे. ते म्हणत आहेत, शुभ दुपार प्रगती दिदी, मी रंगनाथ क्षीरसागर लातूर येथून लिहित आहे. जवळपास 20 दिवस झालं तुमचा आवाज ऐकू आला नाही. आज खूप दिवसांनी छान वाटलं तर फरमाईश टाकत आहे, प्रसारित कराल अशी आशा बाळगतो. आज मला गीत ऐकायचं आहे, जब जब फूल खिले या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत आहेत चतुराबाई, दैवशाला, गणेश, सुरेश, अनुज, कुबेर मस्के, अनंत कुलकर्णी, अमोल कांबळे, ओमप्रकाश गीते सर आणि त्याचबरोबर त्यांचे मित्रपरिवार असं त्यांनी पाठवलं आहे. तर नक्कीच ऐकू आहेत आपले नियमित श्रोते रंगनाथ क्षीरसागर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, यानंतरची फरमाईश. जे गीत खूप एव्हरग्रीन आहे असं जे गाणं आहे खरं तर ते सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील अरे संसार संसार या चित्रपटातील गीत आहे आणि खूप सुंदर गीत आहे. आणि आपले श्रोते जे आहेत ते सतत, म्हणजे आपले शेतकरी बांधव जे आहेत ते सतत हे गीत ऐकत असतात. तर आज हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत गजानन कावरखे, मुक्काम व्याड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथून. आज त्यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. आमच्याकडे पेरणी चालू झाली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते. तसंच आपले नियमित श्रोते आहेत गुळपुळी येथून, त्यांनी व्हॉइस पाठवलं आहे. ऐकूयात काय म्हणतात ते त्यांच्याच आवाजामध्ये.

0: काळ्या माती तट्टी पण चालत हे मराठी चित्रपट येथे गाण्याला. मित्रांची नाव शंकर गोरे, विजय गोरे, राहुल चिकणे, लक्ष्मण काशीद, गुळपुळे, तालुका बारसी, जिल्हा सोलापूर. वरील टाकलेले मेसेजमध्ये गाणं घ्यावे विनंती मॅडम.
1: सर तर ऐकूयात गजानन कावरके सर आणि गुळपुळे येथून जे आपले आय थिंक सो समाधान सर आहेत काय की बहुतेक त्यांनी स्वतःचंच नाव नाही सांगितलं आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आज सर्वांचेच मेसेजेस दिसत आहेत. तर त्यामुळे खूप जणांच्या श्रोत्यांची अशी रिक्वेस्ट आहे की बऱ्याच दिवसानंतर अरे बऱ्याच दिवस झालं मीच आले नव्हते हे तुम्ही विसरलात की काय असं वाटतं. तर ऐकूयात जे आपले नियमित श्रोते आहेत समाधान चिकणे सर आणि त्यांच्यासोबत त्यांच्या फॅमिलीची मित्रपरिवाराची आणि गजानन कावरके सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

हेच गीत ऐकायचं आहे. आपले जे श्रोते आहेत, ते नियमित श्रोते आहेत, ते देखील ते म्हणतात जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा. आज कृषी दिन, सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा. आणि आज मला देखील गीत ऐकायचं आहे काळ्या मातीत मातीत तिफन जाळते. माझे बंधू सुदर्शन पाटील, योगेश पाटील आणि पाटील परिवार यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. ऐकवत पाटील परिवाराची देखील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर मला सांगा, व्हॉइसमध्ये तुम्ही मला मेसेज रेकॉर्ड करून पाठवायचा आहे आता याच्यानंतर, की आज इतक्या दिवसानंतर माझा आवाज तुम्ही ऐकलात, तर काय वाटलं इतक्या दिवसातून आता आवाज ऐकून, कसं वाटतं आहे, आणि इतक्या दिवस मी तुमच्यासोबत नव्हते, तर तुम्ही किती मला मिस केलं, तुम्ही काय केलं त्या एक ते तीनच्या वेळात, हे मला तुम्ही आत्ता व्हॉट्सअपमध्ये सांगायचं आहे, आपलं नाव सांगायचं आहे आणि हा फीडबॅक मला पाठवायचा आहे 9970509 या क्रमांकावरती. पवित, किती जणांनी मला मिस केलं, तर पुढची फरमाईश घेते. हाय, हॅलो, नमस्कार. नमस्कार सर, मी ऑनलाईन आहे, सध्या ऐकत आहे, दररोज न चुकता आपला रेडिओ देण्याचा कार्यक्रम ऐकत असतो, मग ते संध्याकाळी असो किंवा सकाळी. व्हॉट्सअप फरमाईश असो किंवा बिग स्टार शो किंवा थीमवरील सर्व कार्यक्रम असतील ते मी ऐकतो. खूप छान कार्यक्रम होतात रेडिओ तेरणा म्हणून मी भरपूर दिवसांपासून फॅन आहे रेडिओ तेरणाचा, आपला गोड आवाजाचा देखील. तर तसेच सिद्धिविनायक कारखाना खामसवाडीमधील सर्व श्रोते तुमचा कार्यक्रम केव्हा चालू होईल याची वाट पाहत असतात. रेडिओ तेरणा सर्वांचा आवडता विषय ठरलेला आहे. प्रत्येक 8 दिवसांनी 1 ते 1.5 महिन्याने मी फरमाईश टाकत असतो, पण आम्ही दररोज रेडिओ तेरणा ऐकत असतो, एन्जॉय करत असतो. कार्यक्रम ऐकणारे सर्व श्रोते जे आहेत, सन्माननीय गायकवाड साहेब विजय मेदने सर, तसंच माळकर अशोक, कोळी अप्पा, देवकर अंगद, कुलकर्णी साहेब, विकास राजेंद्र कसबे, मुकाम पोस्ट मोहा, भीमनगर मोहा, खामसवाडी, सिद्धिविनायक परिवार कारखाना. तर आज सुंदरसं गीत ऐकायचं आहे, पसंत आहे मुलगी या चित्रपटातील गीत, अनुराधा पौडवाल आणि सुदेश भोसले, साधना सरगम यांचा आवाज आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात आपले नियमित श्रोते विकास सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: तर मी श्रोत्यांना सांगितले की व्हॉइसमध्ये जे मेसेज करते मी त्यांचा मेसेज नाही वाचणार, जे व्हॉइसमध्ये मला रेकॉर्ड करून पाठवतील आज नाही उद्या पण त्यांच्या मेसेजेस मी प्ले करणार जेवढे होतील तेवढे. आज मी 3:30 कार्यक्रम घेणार आहे. तर यानंतर मी म्हटलं की आज अनंत कुलकर्णी सरांनी लगेच व्हॉइस पाठवला आणि त्याचबरोबर हिरामन खिराडे सरांनी देखील. तर काय म्हणतात ऐकूया त्यांच्या आवाजात की त्यांनी मला किती मिस केलं आणि काय काय म्हणतात ते.
1: नमस्कार आर जे प्रगतीताई, शुभ दुपार. तुम्ही बरेच दिवसानंतर रेडिओ तिरणावर व्हिजिट दिली आणि कार्यक्रम सुद्धा छान पद्धतीनं चालू झाला. विशेष करून आज 1 जुलै कृषी दिन, या दिवशी विशेष करून कार्यक्रमाला सुरुवात झाली, फार छान वाटत आहे. आणि सर्व मित्रांच्या फरमाईश सुद्धा चांगल्या तऱ्हेने येत आहेत आणि सर्व मित्र आज खुश झालेले आहे. तसेच आम्ही मध्यंतराच्या काळात जवळपास 3 आठवडे आम्ही तुम्हाला खूप म्हणजे रेडिओ तरणाला खूप मिस करत होतो आणि तुमच्या आवाजाला खास करून तर बरेच मित्र मिस करत होते. धन्यवाद, यापुढेही असाच कार्यक्रम चालू राहो हीच आमची सर्व रेडिओ तरणा मित्र परिवारांच्या वतीने विनंती राहील.
0: तर हे होते हिरामन खिराडे सर. थँक्यू सो मच सर. ह्या ज्या फील आहेत त्या व्हॉइसमधून मला जाणवतात, मेसेजपेक्षा वाचून दाखवण्यापेक्षा अजून आपल्या श्रोत्यांच्या जवळ गेल्यासारखं मला वाटतं जेव्हा त्यांचा आवाज पुन्हा येतो की हां बाबा तुमच्यावरती खूप आमचं प्रेम आहे आणि तुमच्या आवाजावरती देखील. हे जे माणसं आहेत तसंच अजून एक माणूस ज्यांनी व्हॉइस पाठवला ते म्हणजे अनंत कुलकर्णी सर. या हे देखील काय म्हणतात ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये.
2: शुभ दुपार आरजे प्रगतीताई, नमस्कार रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार आणि राम राम. तर प्रगतीताई तुम्ही ज्यावेळेस नव्हते सध्या की असं वाटतं होतं 1 ते 3 ते दरम्यान करावं काय, मग प्रत्येक मित्र जे आता पद्धतीने जेतो थोडं बाहेरचे केंद्र ऐकत होता पण परंतु मजा येत नव्हती. जी तेरणाची मजा आहे एक वेगळीच मजा आहे आणि आपल्या आवाजाची एक वेगळीच जादू आहे आणि प्रत्येकाला तो आवाज ऐकावं वाटतं आणि मला सुद्धा तुमचा आवाज खूप आवडतो. कार्यक्रम तर नेहमी छान होतात, तुमची बोलण्याची पद्धत शैली खूप छान असते आणि प्रगतीताई तुम्हाला आम्ही खूप मिस करत होतो. नमस्कार, मी अनंत कुलकर्णी दौंड या ठिकाणी.
0: अनंत कुलकर्णी सर तर मोठ्या साऊंडवरती गाणं ऐकत म्हणजे फरमाईश ऐकत ऐकत ते व्हॉइस रेकॉर्ड केला. थँक्यू सो मच सर, एवढा प्रेम तुम्ही माझ्या आवाजावरती करता आणि मला देखील खूप मिस, मी सर्वच श्रोत्यांना खूप मिस केलं माहिती आहे. कारण की जे वार ठरलेले आहेत आपल्या श्रोत्यांचे त्यामध्ये प्रत्येक वारानुसार एक श्रोता माझ्या लक्षात राहिलेला आहे आणि इतर देखील जे श्रोते वार नसताना देखील पाठवतात त्यांना देखील मी मिस केलं. तर पुढची फरमाईश घेऊयात बंटू गवळी सरस्वती गवळी ओमदादा गवळी मुक्काम पोस्ट पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे आज ते मोहब्बते या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ते म्हणतात नमस्कार प्रगती मॅम, खूप दिवसातून आपला आवाज कानी आला, धन्यवाद. कमीत कमी 20 दिवस झाले मॅडम कार्यक्रम बंद होता. आज मला खूप आनंद झालेला आहे तुमचा आज आवाज कानी पडला. आज मला ड्युटी ऑफ आहे, ड्युटी पण ऑफ आहे असं म्हणतात. आज मस्तपैकी आपला कार्यक्रम ऐकत बसलो आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. मोहब्बत या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. नकीच आनंद घेऊयात सरांच्या या सुंदरशा व्हॉट्सअप फरमाईशचा. बंटू गवळी सर, सरस्वती गवळी, ओम दादा गवळी, मुक्काम पोस्ट पेनूर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला तर यानंतरची फरमाईश ऐकण्याआधी पुन्हा एकदा फीडबॅक आलाय, आणि जे मला फीडबॅक व्हॉइसमध्ये पाठवतील अशांचा मी फीडबॅक नक्कीच आज घेणार आहे, तसंच उद्या देखील घेणार आहे. तर किती मिस केलं आणि काय काय केलं त्यावेळेत, काय वाटलं तुम्हाला मी नसताना असं मी विचारलं आपल्या श्रोत्यांना, तर तुम्ही आज मला व्हॉइसमध्ये पाठवायचं आहे की तुम्हाला काय वाटले ते. तर यानंतरची फरमाईश ऐकणार आहोत आपण, पण तत्पूर्वी ऐकूयात फीडबॅक.
1: हाय प्रगतीताई, आम्ही मेगा निकम तोंडलेवरून बोलते. तुमचा कार्यक्रम खूप आवडतो. 15 दिवस झाले कार्यक्रम बंद असल्यामुळे आम्ही खूप नाराज होतो. आता कधीच कार्यक्रम बंद करत जाऊ नका ही विनंती.
0: थँक्यू सो मच ताई. नक्कीच हे जे प्रेम आहे ते असंच राहू देत आणि असंच प्रेम करत ऐकत राहा रेडिओ तेना 90.4 FM. यानंतरची फरमाईश महादेव सर आहेत, चंद्रकांत रणखाम सर जे येडशीतून आहेत, त्यांनी देखील फीडबॅक पाठवला, काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
2: नमस्कार प्रगतीताई, मी महादेव चंद्रकांत रणखाम सदरानर येडशी. आपला सर्वच कार्यक्रम मी ऐकत असतो आणि अतिशय खूप छान अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेता. रेडिओवरील आज सध्या आपण नव्हतात तरी खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं. रेडिओवरती आपण घेणारे सर्वच कार्यक्रम खूप छान घेता आणि आपलं सादरीकरण खूपच छान आहे.
0: थँक्यू सो मच सर. हे देखील सर आपले नियमित श्रोत आहेत येडशी येथून, आणि मी आज 3:30 पर्यंत कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे. तर श्रोत्यांचीच फरमाईश म्हणजेच महादेव चंद्रकांत रणखाम सर, थँक्यू सो मच सर. त्यांचं जे बोलणं आहे ते खूप छान फीडबॅक त्यांनी पाठवला, त्याबद्दल खूप आभारी आहे सर. आणि ते येडशीचे आहेत, जिल्हा धाराशिव, रोज 13 FM वरील सर्व कार्यक्रम ऐकतो. मॅडम तुमचा देखील आवाज खूप छान आहे, तुम्ही पण हे गीत तुमच्या आवाजात म्हणा असं त्यांनी सांगितलेलं आहे. खूप हार्ड गीत आहे खरं तर, हे जे ऐकूनच खरं तर मन माझं खूप भारावून जातं. खूप छान असं गीत आहे. नक्कीच सर मला ट्राय नाही होणार सर हे गीत, खूप छान गीत आहे. तर ते म्हणत आहेत, जेव्हा लाखो वारकरी एकत्र येऊन ज्ञानोबा तुकारामांचा गजर करता, सॉरी, तो अलौकिक सोहळा डोळ्यांनी पाहिल्यानंतर माणसाचं शरीर आणि मन पूर्णपणे विठ्ठलमय माऊलीमय होऊन जातं. तर आज तेच गीत ऐकायचं आहे, म्हणजेच देह विठ्ठल. हे जे गीत आहे खूप सुंदर असं गीत आपण गायलेलं आहे, म्हणजे हे गीत जे आहे इतकं भारदस्त आहे. अवधूत गांधी यांनी गायलं आहे, खूप छान वारी हे वारीनिमित्त हे गीत खरं तर आलं होतं, पण खूप सर्वांच्या मनात कुठेतरी खोलवर ते बसलेलं आहे हे गीत. आणि हे भारदस्त आवाजामुळे खरं तर एक वेगळीच छाप पाडून जातं गीत. तर खास वारी स्पेशल गीत आहे, तर आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे. ते म्हणतात, खरंच तुमचा आवाज रेडिओवर नसेल तर सर्वच कार्यक्रम फेल म्हणायला हरकत नाही. मॅडम खरंच तुमचं सादरीकरण खूप छान आहे, त्याचबरोबर तुमचा आवाज पण. थँक्यू सो मच सर, असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM. ऐकूयात महादेव चंद्रकांत रणखाम सर येडशी येथून यांची सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: खूप छान, खूप सुंदर असा हा अभंग आहे. खरं तर खूप छान असं गीत आहे हे. पुढची फरमाइश ऐकण्याआधी ऐकूयात फीडबॅक. आणि खरं तर नियमित श्रोता आहेत आपले प्रकाश बोबडे सर सातारा येथून, काय म्हणतात ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये.
1: नमस्कार, मी प्रकाश बोबडे राहणार फलटण जिल्हा सातारा. आज तब्बल 2 आठवड्यानंतर आपल्या सर्वांचे रेडिओ केंद्रावर प्रसारित होणारा व्हॉट्सअप फरमाइश हा आपला लोकप्रिय कार्यक्रम आज प्रसारित झाला. आणि या कार्यक्रमाच्या लोकप्रिय आरजे आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रगतीजी यांचा सुंदर असा आवाज गाणे आला. मला एवढंच सांगायचं आहे की जसा आत्ता शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता, तसेच आम्ही सुद्धा या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होतो. मी आरजे रेडिओ किरणाच्या ऑफिसला 2 ते 3 वेळा फोन करून सरांना विनंती केली की सर हा कार्यक्रम तुम्ही बंद करू नका आणि लवकरात लवकर हा कार्यक्रम तुम्ही चालू करा. आज हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम आज 3 नवंबर प्रसारित झाला. आणि या लाडक्या कार्यक्रमाच्या लाडक्या आरजे प्रगतीजी यांचा सुंदर असा आवाज कानी पडला, खरंच खूप मनाला सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. धन्यवाद रेडिओ तेरणा, धन्यवाद प्रगतीजी, खूप छान, धन्यवाद.
0: थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर असे प्रकाश बोबडे सर आहेत जे प्रत्येक वेळेस मेसेज करताना मला प्रगतीजीच म्हणतात आणि आज देखील व्हॉइसमध्ये ते प्रगतीजीच म्हणतात. जसंच त्यांनी रेडिओ त्यांना ऐकतात तसं ते प्रगतीजीच म्हणतात. आणि खूप सुंदर असा फीडबॅक सर, थँक्यू सो मच. हे असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM. तर आनंदाची फरमाईश देखील जे भरपूर प्रेम करतात माझ्या आवाजावरती असे श्रोते, म्हणजे खरंच श्रोते खूप प्रेम करतात हे मला जाणवतं. आणि असेच प्रेम करणारे आणखीन देखील जे डॉक्टर आहेत त्यांना खरं तर पहिल्यांदा शुभेच्छा देते. बाळासाहेब बर्बे सर यांना डॉक्टर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. तर काय म्हणतात ऐकूया. ते म्हणतात नमस्कार रेडिओ तेरणा आणि प्रगतीताई आणि रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोतांना माझा नमस्कार. आज खूप दिवसांनी प्रगतीताईचा आवाज ऐकायला मिळाला त्याबद्दल रेडिओ तेरणा आणि प्रगतीताईचे आभार. आज मला मुन्नाभाई MBBS या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आणि सर्व डॉक्टर्स मित्रांना डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व शेतकरी मित्रांना देखील शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर ते म्हणतात पावसाळा सुरू झाला आहे. आज शेतकरी बांधवांची कामं जोरात सुरू आहेत. ही कामं करताना शेतकरी बांधवांनी आपली काळजी घ्यावी. जोरदार पाऊस सुरू असताना आणि वीज कडाडत असताना झाडाखाली तसेच विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये, सुरक्षित ठिकाणी उभे राहावे. थँक्यू सो मच सर, खूप छान. सरांनी फोटो देखील पाठवला आहे डाळिंब, आय थिंक सो. ते म्हणतात आज आमच्या पण डाळिंब बागेत काम सुरू झालं आहे. आम्ही सगळेच जण आपला आवडता रेडिओ चॅनल ऐकत आहोत. आपलाच डॉक्टर बाळासाहेब वरपे, संगमनेर, अहिल्यानगर आणि दत्तूकाका वरपे, तर ते देखील आता काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि सर म्हणतात की मला तर खरं तर 2 गाणी कन्फ्यूज करत होते. आज सर म्हणत होते की असं गाणं द्या की आपण बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर एक गाणं डेडिकेट करतो आणि खूप दिवस लांब राहिल्यावर पण असं गीत जे तुमच्यासाठी डेडिकेट होतं असं गीत सरांना पाहिजे होतं. मग मी कन्फ्यूज झाले की कोणते गीत. एक आलं होतं माझ्या गीत तर आपल्या एका श्रोत्यांनी आय थिंक सो कल्पनाताई घळके यांनी पाठवलं ते गीत मला की कब के बिछडे हुए हम आज कहां आके मिले, हे गीत त्यांनी मला माझ्यासाठी डेडिकेट केलं होतं ते मला आठवलं होतं. पण परत म्हटलं नाही हे पण नाही एवढं वाटत. मग परत सरांनाच स्वतःहून वाटलं की एक गाणं जे मी कधी कधी आपल्या रेडिओवरती लागलं आणि जेव्हा फरमाइश सुरू होते त्यावेळेस ते म्हणत असतं की दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, हे गीत. पण ते म्हणतात मला आज खुशी खूप आहे. त्यात त्यांना एक गीत आठवलं परत मला जे खूप आवडतं ते म्हणजे मुन्नाभाई MBBS या चित्रपटातील श्रेया घोषाल यांच्या आवाजात. तर त्यांना मी म्हटलं की कोणते देऊया, तर ते म्हणतात कोणतंही द्या आज गीत, मी खूप आनंदी आहे तर मला कोणतंही गीत चालेल असं त्यांनी सांगितलं. तर जसं की त्यांना देखील मी गुणगुणावं असं वाटतं तर ट्राय करते. ते आवडतं मला गीत खरं तर. पाहायला देखील मला मुन्नाभाई MBBS या चित्रपटात हे गीत फार आवडतं. तर गीत असं आहे छन छन छन न छन छन छन मन गाए क्यों सन हवा सन सन सन लहराए क्यों. त्याच्यामध्ये विनोद राठोड यांचा आवाज आहे.

परत श्रेया घोषालांचा आवाज, कन कन कनन खन खन खन क्यों खन के रे हो झांझर झनन झन झन झन क्यों झनके रे। खरं खूप छान असं गीत आहे, आनंद घेऊयात. मुनाभाई अमेबियस या चित्रपटातील या सुंदरशा गीताचा ऐकूयात डॉक्टर बाळासाहेब वरपे सर यांच्या व्हॉट्सअप फरमाईशीचा आनंद घेऊयात.

किती गोड वाटतं हे गाणं ऐकायला, किती गोड, इतकं गोड आहे ना हे गाणं, मला फार आवडतं ते गाणं. का माहिती, काय माहिती, त्याच्यातला जो श्रेया घोषाल यांचा आवाज आणि त्याचबरोबर त्यांचं कॉम्बिनेशन जे राठोड यांच्यासोबत केले ना, खूप भारी वाटतं ते गाणं ऐकायला मला. तर पुढची फरमाईश, 3:30 वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. हे बऱ्याच दिवसानंतर ऐकतायत आपले श्रोते आणि भरपूर जण खुश झालेत आज ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण झाल्यात, अशा श्रोत्यांनी आता प्लीज 4 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे, जेणेकरून आपली फरमाईश मला पूर्ण करता येईल. आज ज्या जास्तीत जास्त घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे बऱ्याच दिवसातून आले म्हणून. उद्या नक्कीच आपण 1 ते 3 दरम्यान भेटणारच आहोत. तर जाता जाता असंच एक गीत आहे, जैत रे जैत या चित्रपटातील गीत, आशा भोसले यांचा आवाज आहे. खूप सुंदर असं हे देखील गीत पाठवलं आहे आपले श्रोते. राजेश चवाळे, अभिषेक, शिवम, आदिनाथ, पौर्णिमा, सर्व चवाळे परिवार, कोळपेवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. तर तुम्ही आत्ताच आपल्याकडे नुकताच पाऊस चांगल्या प्रकारे सुरू झाला आहे. पावसात भिजण्याची मजा काहीतरी औरच आहे, म्हणून आज आम्हाला गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच सर. आणि ते म्हणतात, आपले श्रोते आहेत संजय सूर्यवंशी परांडा येथून, ते म्हणतात ट्रॅक्टर चालवत असताना रेडिओ तर ना FM ऐकत असतो, गाणी खूप मस्त असतात आणि तुमचा आवाज पण. थँक्यू सो मच सर. तर भेटूयात उद्या याच गीतासोबत. मी RJ प्रगती इथेच थांबते, भेटूयात उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

హెల్లో 9 8 2 1 0 2 6 2 1 2 BPL. అరే 9 8 2 0 2 6 2 3 5 మ్యాచ్ టచ్.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास न BCA, 12वी सायन्स पास न BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा। या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात।
3: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, डॉक्टर्स डे निमित्त ऐकूयात डॉक्टर जलील मुजावर यांची मुलाखत।
4: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो की आपलं आरोग्य कशा पद्धतीनं सुदृढ ठेवावं, त्याला आपण कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवावं आणि आपल्याला जे वेगवेगळे आजार होत असतात त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण कशा पद्धतीनं करायला हवं, आणि त्यासोबत जर आपल्याला असा कुठला आजार जाणवतसुद्धा असेल तर कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे उपचार न करता किंवा आपण कुठले तरी ऐकून घरगुती उपचार न करता आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असताना आपण ते सहसा करत पण असतो आणि आरोग्यमंत्र कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच जागृती आपण करत असतो। आज आरोग्यमंत्र या कार्यक्रमासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे सोलापूर येथील कान, घसा आणि नाक या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर जलील मुजावर। ते सर्जन आहेत, MBBS MS त्यांचं झालेलं आहे आणि सोलापूरमध्ये मुजावर हॉस्पिटल नावाचं त्यांचं एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, खूप नामांकित असे डॉक्टर आहेत आणि ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कान, घसा, नाक याचे आजार कॉमन कुठले असतात आणि ते स्वतः सर्जन असल्यामुळे डेली त्या या गोष्टीला डील करतात, ऑपरेशन असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक गंभीर आजार असतील कान, घसा आणि नाक या संदर्भातले, तर त्याच्यावरचे जे ऑपरेशन्स आहेत ते डेली करतात, डील करतात त्याशी, त्यामुळे त्यांना निश्चितच याचा खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या या अनुभवाचं आपण कथन जे आहे ते आज ऐकणार आहोत आणि आपल्याला याच्यातून खूप चांगली अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे। डॉक्टर जलील मुजावर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
5: नमस्कार संजय।
4: डॉक्टर जलील जी, जसं मी आता एक छोटासा पाठ सांगितला की आपण एक सर्जन आहात आणि सोलापूरमध्ये नामांकित आहात, सोलापूरच नाही तर मराठवाडा असेल, आपण महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तर आपण जे काही एकदम जटिल आणि अतिशय असे गंभीर ऑपरेशन असतात ते आपण केलेले आहात आणि त्याच्यामुळे आपलं नाव पण खूप मोठं झालेलं आहे, तर आपण काय सांगू इच्छिता की कान, घसा आणि नाक हे माणसाच्या शरीरातले किती असे महत्त्वपूर्ण पार्ट आहेत?
5: ॲक्च्युली आपल्या शरीराचे जे एंट्री पॉईंट्स आहेत ते कान, नाक, घसा आहेत। त्यामध्ये घसा हे फार महत्त्वाचा अवयव आहे जिथून आपण सेवन करतो, जे आपण डाएट घेतो, जिथून आपण बोलतो। तर स्वरयंत्राचे आजार आहेत, याच्यात खाण्यापिण्यात त्रास होण्यासारखे आजार आहेत, त्यात कॉमन टॉन्सिलचे आजार आहेत आता गुटखा सेवनमुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आहेत, आवाज बदलणे हे जास्त व्हॉइस वापरणे किंवा फॉल्टी आवाज वापरणे याच्यामुळे बदलणारे आवाज आहेत, तर हे घशाचे निगडीत हे फार कॉमन आजार आहेत. नाकाशी निगडीत जर विचार केला तर सध्याचं हे जे वातावरण आहे हे फार पोल्युटेड आहे. जे डस्ट आहे ते डस्ट नसून त्याच्यामध्ये बरेच केमिकल ॲड आहेत. आता क्या कन्स्ट्रक्शनमधल्या डस्ट आहेत, परत आपल्या ह्या व्हेकलच्या डस्ट आहेत, प्लॅस्टिकच्या डस्ट आहेत, त्याच्यामुळं नाकामध्ये ॲलर्जी हा एक फार म्हणजे कॉमन आजार सध्या झालेला आहे. आणि नाकात हाड वाढल्यामुळे जे श्वसन प्रक्रियेत जे बाधा होते ते एक त्याच्यातला कॉमन आजार आहे. कानाशी निगडीत जर बघितलं तर कानातून पू येणे, कानाचे पडदे फाटणे, ऐकायला कमी येणे किंवा कानात आवाज येणे, चक्कर येणे, ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे कॉमन आजार आहेत. तर कान नाक घशात हे दिसून येणारे एक जनरल पॉप्युलेशनमधले आजार आपण सध्या डेली ओपीडीमध्ये बघत असतो.
4: अच्छा, आता जसं की आपण म्हटलं की हे कान घसा आणि नाक या संदर्भातले जे कॉमन आजार आहेत, पण ह्या कॉमन आजारासाठी आपल्याला असे खूप सारे डॉक्टर्स आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा दिसून येत नाहीत. मग याच्यामुळे रुग्णांचं किंवा जे कॉमन लोकांचं आहे त्याचं दुर्लक्ष जास्त होतं आणि पुन्हा खूप मोठा आजार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतात का, असं काही होतं का?
5: डेफिनेटली आपल्याकडे हेल्थ सिस्टम त्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं बऱ्याच वेळा छोट्या गोष्टीसुद्धा निग्लेक्ट केल्या जातात. पहिलं तर पेशंटकडूनच निग्लेक्ट केलं जातं कारण आपल्या पब्लिकमध्ये ते अवेअरनेस नाही. त्याच्यानंतर त्याचे तज्ज्ञ कोणत्याही आजाराचा इलाज जेव्हा तुम्ही तज्ज्ञाकडे जाता तेव्हाच व्यवस्थितपणे होऊ शकतं फर्स्ट स्टेजपासून. पण आपल्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपली पब्लिक पहिलं अंगावर काढते, लगेचच दाखवत नाही आहे. दाखवलं तरी ते तज्ज्ञ डॉक्टर नसतात. आपण एक आपले जे हेल्थ डॉक्टर आहेत पेरिफेरीचे ते पाहतात, तिथून ते जेव्हा त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाहीत तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचतात. तर डेफिनेटली एक छोटीशी गोष्टसुद्धा फार मोठी झालेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण हे मोठ्या आजारापर्यंत त्याचं निर्माण होईपर्यंत एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याशी झाली तर हेल्थ हे फार महत्त्वाचं म्हणजे इश्यू आहे. तर प्रत्येक पेशंटने त्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांना जर दाखवलं तर ते अगदी सुरुवातीलाच तो आजार बरा होण्याची फार जास्त शक्यता असते. तर मला असं म्हणायचं की आपण जेव्हा एखादी गोष्ट कानना घशात जर काय त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाला दाखवलेलं आणि इलाज केलेलं फार बरं राहील की अगदी थोडक्यात ते आटोपात येईल.
4: आता याच गोष्टीला लागून जो पुढचा प्रश्न येतो तो असा येतो की हे समजायचं कसं, कारण कानाच्या आतला भाग असतो, नाकाच्या पण आतला भाग आहे, घशाच्या आतला भाग आहे आणि हे काही कॉमन सिम्पटम्स नाही आहेत की जसे कॉमन आजार असतात, मग ते आपण समजायचं कसं की माझ्या कानामध्ये त्रास होतोय, नाकामध्ये त्रास होतोय, घशामध्ये त्रास होतोय?
5: कानाशी निगडीत जर बघितलं तर कान दुखणे, कानातून पू येणे किंवा चक्कर येणे, कानात वेगवेगळे आवाज येणे किंवा ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे फार म्हणजे लगेचच आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण लगेचच कानना घसा तज्ञाला दाखवू शकता आणि त्यांचा एक महत्त्वाचा तुम्ही सल्ला घेऊन त्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकता. आता घशासाठी जर बघितलं तर घसा दुखणे, आवाज बदलणे, खाण्यापिण्याला अडथळा तयार होणे किंवा घशात सूज येणे असे प्रकार झाले तरी आपण कन्सल्ट करू शकतो. नोज ब्रीदिंग प्रॉब्लेम जर होत असेल तर आपण कानना घशा तज्ञाशी संपर्क साधू शकता, कारण श्वास घेणे हे सुद्धा फार महत्वाची प्रक्रिया आहे. तर नाकाशी निगडीत आता शिंका येणे, सर्दी होणे, वारंवार सर्दी होणे, सायनस सारखे आजार निर्माण होणे, त्याच्यामुळे बऱ्याच दिवस राहिल्यामुळे हेडेक होणे ह्या जर गोष्टी असतील तर आपण त्या कानना घसा तज्ञाकडे लगेच जाऊन दाखवू शकता.
4: अच्छा, आता याच्यासोबत आता दुसरा जो एक विषय येतो तो असा की जर समजा कानाचा, घशाचा किंवा नाकाचा जर असा कुठला आजार झाला असेल तर त्यावेळेस बरेच जण काय करतात की सेल्फ मेडिकेशनचा भाग करतात, म्हणजे मेडिकलमध्ये जाणं, कान दुखतं काहीतरी द्या, मग ते काहीतरी ड्रॉप देणं, किंवा नाकामध्ये काहीतरी त्रास होतोय म्हणून तर नाकातला पण ड्रॉप देणं किंवा तुम्ही काहीतरी घ्या, घशामध्ये दुखतंय तर काहीतरी विक्सच्या गोळ्या घ्या किंवा काहीतरी तुम्ही असं करा. तर असं बऱ्याच वेळेस होतं, तुम्हाला काय वाटतं की यावेळेस?
5: हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्याकडं मी सुरुवातीलाच म्हणल्यासारखं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहे, डॉक्टर्स फार कमी आहेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं हा भाग केला जातो. मला असं म्हणायचं आहे कोणत्याही आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करणं हे म्हणजे पॉईंट टू पॉईंट झाल्यासारखं होईल. पण एखाद्या वेळेस आपण हे न करता उगं कान दुखते म्हणून मेडिकलमधून औषध घ्यायचे, पण कान दुखण्याचे 100 कारणं आहेत, घसा दुखण्याचे 100 कारणं आहेत, किंवा नाकाचा त्रास होण्याचे बरेच कारण असतात. जर तुम्ही त्या तज्ज्ञाकडे गेलं तर ते कान दुखण्यामागचं कारणही स्पेसिफिकली ते बघू शकतात आणि त्या स्पेसिफिक ट्रीटमेंट ते करू शकतात. आपण नुसता कान दुखतो म्हणून कान वॅक्समुळं दुखू शकतो, कान फुटल्यामुळं दुखू शकतो, कानात जखम झाल्यामुळं दुखू शकतो. आपण उगा एक पेन किलर घ्यायचं आणि कानात ड्रॉप टाकायचं, हे जे ट्रीटमेंट आहे ते तुमच्या त्या प्रॉब्लेम ओरिएंटेड झाली परंतु डिसीज ओरिएंटेड होत नाही, त्या आजाराशी निगडीत नाही झाली ते. त्याच्यामुळं हा आजार जरी तुम्हाला टेम्पररी बरा वाटला तरी तो जर समजा कान दुखण्याचं कारण जर कान फुटलेलं असल्यामुळं दुखत असेल आणि आपण वॅक्सची ट्रीटमेंट करतोय तर डेफिनेटली ट्रीटमेंट रॉंग वेने जाते आणि मग त्याच्याप्रमाणे तो आजार वाढतो आणि मग एक ऑपरेशनसारखी स्टेज येते किंवा इमर्जन्सीज होतात. ज्या गोष्टी 10 रुपये 20 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारखे 50 100 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारख्या गोष्टी हजारोमध्ये जातात. तर ते टाळण्यासाठी मी म्हणल्यासारखं की एखादा जर आपणाला त्रास होत असेल तर त्याचे तज्ज्ञ जर तुम्ही दाखवून घेत असाल तर एक स्पेसिफिक ट्रीटमेंट होते म्हणून तज्ज्ञांशी सल्ला करून घेतलेलं बरं.
4: अच्छा श्रोतेव, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर जलील मुजावर यांच्याशी. ते सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत आणि आज आपला योगायोग आहे की ते आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला किमान आपण कान घसाने नाक या संदर्भातले जे आजार असतात किंवा त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जसं की आपण आता पाहतो की जसं सीझन बदलला, ऋतुमान बदलला की काही आजार होतात, समजा जसं की सर्दी खोकला पडसा होणं, ताप येणं, मलेरिया होणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, उन्हाळा खूप आला तर सनबर्न होणं, अशा गोष्टी असतात. मग असं काही सीझन बदलल्यानंतर सुद्धा कान नाक घसा असा काही त्रास होत असतो का?
5: सीझन बदलल्यानंतर फार तर नोज आणि घशाचे म्हणजे नाक आणि घशाचे त्रास होतात बऱ्याच लोकांना. एकदम वातावरण बदलल्यामुळं आपली बॉडी त्याला ॲक्सेप्ट करण्यात थोडा वेळ घेते. त्या दरम्यान घसा दुखणे, टॉन्सिलवर सूज येणे, घशाचे इन्फेक्शन होणे किंवा सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, नाक ब्लॉक होणे हे प्रकार होऊ शकतात पर्टिक्युलर सीझन बदलल्यानंतर. तर त्याचा तेवढा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आपल्या म्हणजे तुमचे जे रुटीन फिजिशियन असतात किंवा जे आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्याकडून तो तेवढा आजार तुम्ही बरा करून घेऊ शकता.
4: अच्छा, खरं तर आपण सर्जन आहात पण आपल्याला एक अजून आणखीन एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की जसं आजकाल आपण पाहतो मोबाईलचं युग आहे त्याच्यामुळे निश्चितच माणूस 24 तास त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, एकतर पाहण्यामध्ये नाहीतर ऐकण्यामध्ये. मग ऐकण्याचं माध्यम म्हणतं की कानामध्ये इयरफोन घाला आणि ते ऐकत राहा नेहमी, त्याच्यामुळे निश्चितच ऐकण्याची क्षमता असेल किंवा कानाचे असे कुठले आजार उद्भवू शकतात का?
5: अगदी बरोबर आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा की आजकाल जे हेडफोन वापरले जातात कानामध्ये जे इयरबड्स ठेवतात आतमध्ये जे ठेवतात ते फार चुकीचं आहे. आपल्या तिथून जाणारा साऊंड हा डायरेक्टली आपल्या कानाच्या पडद्यावर म्हणजे कानाचा पडदा म्हणजे अग्नी मेंदूचा पडदा आपण म्हणू शकतो त्याच्यावर त्याची त्या साऊंडची बॉम्बार्डिंग होत असते. तर आपण ते डायरेक्ट साऊंड देऊन हा जर प्रकार कंटिन्युअसली राहिला तर लवकरच ते बहिरे

0: ते चुकीचं आहे.
1: नाही पण त्याला काहीतरी असं आपण हे ठेवू शकलं, कारण आता आपण पाहत आहोत की मार्केटमध्ये तर किती तर नवीन नवीन प्रकारची इयरबड्स येत आहेत जे की कानामध्ये घातले जातात ब्ल्यूटूथपासून ते बरेचसे, आणि त्याला अवॉइड करणं पण तेवढ्या सहजासहजी शक्य होत नाही. तर आपण असं दिवसातलं काही टाईम फ्रेम ठरवू शकतो का की एवढ्या वेळेस वापरा किंवा न वापरा असं काही सांगू शकतो?
0: अगदी साऊंड जर तुम्ही कंटिन्युअसली 8 तास वापरत असाल डायरेक्ट इयरमध्ये फोन ठेवून, तर जे लोक 50 ते 60 वर्षाच्या वयात बहिरे होतात ते 30 ते 40 वर्षाच्या वयातच बहिरे होऊन जातील. आणि ऐकणे ही प्रक्रिया बघण्या पाहण्यासारखी आहे. डोळे जेवढे महत्वाचे आहेत तेवढे ऐकणे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपणाला जर तो बहिरेपणा नको आहे, लवकरच बहिरे व्हायचं नसेल, तर आपल्याला हे टाळावं लागणार आहे. आणि मला असं म्हणायचं की ज्या कंपन्या ही इयरबड्स बनवतात त्यांनी अगदी हे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं, तर त्यांनी त्या प्रकारात मॉडिफिकेशन करून वर द इयर ठेवण्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते लॉन्च करायला पाहिजे, जे आपल्या हेल्थला ड्रॉमा देतात असे ऑब्जेक्ट्स बनवणं हे मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा तो फार मोठा रिसर्चचा भाग आहे, पण त्याच्यातसुद्धा इम्प्रूव्ह आला पाहिजे. आणि मी एक काना घसा तज्ज्ञ म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही कानामध्ये ठेवत असलेले इयरबड हे अगदी चुकीचे आहेत. तुम्ही कानाच्या वर ठेवू शकता आणि ऐकू शकता.
1: अच्छा, श्रोते परत एकदा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपण डॉक्टर जलील मुजावर जे ENT सर्जन आहेत, सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. याच्यासोबत आणखीन एक असा विषय येतो तो म्हणजे की जसं लहान वयातले मुलं असतात किंवा मिड रेंजमधले म्हणजे साधारणतः तरुण आणि वयोवृद्ध, तर यांच्या कान घसा आणि नाकाच्या संदर्भातल्या आजारामध्ये अशी काही वर्गवारी असते का? किंवा समजा आता एखादा तरुण असेल किंवा वृद्ध असेल तो सांगू तर शकेल किंवा मला कमी ऐकायला येतं किंवा माझ्या नाकामध्ये प्रॉब्लेम आहे. लहान मुलांमध्ये जर असं असेल तर मग त्यासाठी काही जे कोणी पालक असतील त्यांनी काय असं काळजी घेतली पाहिजे?
0: अगदी बरोबर आहे. लहान मुलं ऐकत नाहीत किंवा बोलत नाहीत हा प्रकार आपल्याला फार उशिरा समजतो, कारण त्यांना ते समजणे आणि सांगण्याची प्रक्रिया फार लेट असते. तर आजकाल आपण आता बऱ्याच आता लहान मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये आपण हे म्हणजे अवेअरनेस दिलेला आहे की जो जन्मला आहे मुलगा तो खरंच ऐकतो का आणि तो भविष्यात बोलू शकेल का हे पाहण्याच्या काही टेस्ट आहेत. तर आपण ते स्क्रीनिंग टेस्ट करत असतो. बेरा नावाची एक टेस्ट आहे, वई नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो जन्मलेलं बाळ ऐकतं का हे आपण त्या टेस्टनुसार माहीत करून घेऊ शकतो. आणि फिजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतो आपण, कानाची एंडोस्कोपी करतो, कानामध्ये पडदा आहे का, कान व्यवस्थित आहे का. तर मला असं म्हणायचं की प्रत्येक जन्मलेल्या मुलाची कानना घशाची टेस्ट होणं फार आवश्यक आहे. त्यातल्या त्यात कानाची टेस्ट फार महत्वाची आहे, कारण
1: ज्या वर्षापर्यंत ही करावी
0: अगदी आपण ते जन्मलेल्या बाळापासून ते 2 वर्षाच्या आत आपल्याला हे रिपोर्टिंग होणं आवश्यक आहे. कारण जर एखादं बाळ ऐकत नाही हे प्रक्रिया जर आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आत कळाली तर आपण त्याचा इलाज म्हणजे सर्जिकली म्हणा किंवा फिश थेरपीने किंवा हिअरिंग एड्स देऊन आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. पण जर ते ही प्रक्रिया जर आपल्याला 2-3 वर्ष 4 वर्षाच्या दरम्यान जर जाणवली तर ते ऐकण्याच्या प्रक्रियेत इम्प्रूव्हमेंट करणं किंवा प्रत्येक माणूस हा ऐकल्यामुळेच बोलतो तर बोलण्याची प्रक्रिया डेव्हलप फक्त ऐकण्यामुळे होत असते. एखादा मुलगा जर ऐकतच नसेल जन्मल्यापासून तर तो बोलणार सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला ऐकण्याच्या प्रक्रियेचा तपास लवकरात लवकर वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे. त्याचं निदान करून त्याचा इलाज 2 वर्षाच्या वयाच्या आतच ते व्हायला पाहिजे, तरच तो ऐकली आणि बोलल पण. पण बऱ्याच वेळा आता आपण बघतो की ऐकत नाही किंवा बोलत नाही, मुलगा बोलत नाही म्हणून आमच्याकडे येतात लोक वयाच्या 10 वर्षाच्या वयात, तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते ऐकत नाहीये आणि ऐकत नाही म्हणून बोलत नाही. मग त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्या ऐकण्याबद्दलचे रिपोर्टिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतो तेव्हा ते ऐकतील तर खरं, पण बोलण्याची प्रक्रिया तोपर्यंत लेट झालेली असते त्यामुळे बोलण्यात तेवढा फ्लुएन्स नसतो. म्हणून बोलणे हे जर आपल्याला लवकर यायला पाहिजे किंवा ऐकण्याची प्रक्रिया खरी ऐकणे हे आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे.
1: अच्छा, डॉक्टर जलील मुजावर जे आपण खरं तर पाहायला गेलो तर दररोज खूप म्हणजे असे क्रिटिकल असे ऑपरेशन पण करत असता, अशा बऱ्याचशा रुग्णांना आपण म्हणजे फक्त सोलापूरचं नाही तर थ्रूआउट महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणांसुद्धा आपल्याकडे अनेक पेशंट्स येतात आणि जे क्रिटिकल पेशंट झाले असतात असे ऑपरेशन करतात कान नाक घशाच्या संदर्भामध्ये. आणि आपण जर हे पाहायला गेलं असे ऑपरेशन्स वगैरे पाहिलं तर तुम्हाला याची बेसिक गोष्ट कुठली वाटते?

0: पाहतो की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते फार उशीर होऊन आलेले असतात, त्यांचं हिअरिंग लॉस झालेलं असतं, मेंदूचा पडदा खराब झालेला असतो, काना तुटलेले असतात, हाडामध्ये ते आजार गेलेला असतो, किंवा नाकाचे आजार अगदी ब्रेनपर्यंत गेलेले असतात, घशाचे आजार अगदी कंट्रोलच्या बाहेर गेलेले असतात. पण तरीसुद्धा आता या सध्याच्या प्रेझेंट युगामध्ये एंडोस्कोप आल्यापासून हे आजारसुद्धा आपण अगदी टोकाला जाऊनसुद्धा अगदी सुरळीतपणे बरे करू शकतो, कारण कानात जाणाऱ्या दुर्बिणी अगदी छोट्या छोट्या आहेत, आपण तिथपर्यंत जाऊन तो आजार बरा करू शकतो. बेस कल्ला म्हणजे अगदी ब्रेनच्या खालच्या भागातसुद्धा आपण नाकातून जातो आणि आपण तो आजार तिथं बरा करतो. पहिलं जे अगदी फार मेजर ऑपरेशन व्हायचे ते मेजर ऑपरेशन अगदी आपण आता एंडोस्कोपीच्या याच्यामुळं अगदी सुरळीतपणे आणि सिम्प्लिफाईड करू शकतो. इव्हन कितीही मोठे आजार झाले तर कान नाक घशात अवेलेबल असलेल्या दुर्बिणीमुळं आपण हे ऑपरेशन अगदी सक्सेस रेटपर्यंत करू शकतो. हे आत्ताच्या तंत्रज्ञानाचा एक फार मोठा फायदा कान नाक घसा तज्ज्ञाला झालेला आहे आणि आपण ते करतो.
1: डॉक्टर जलील मोजावरजी, खरं तर मी आता तुमच्या थोडंसं पर्सनल लाईफकडे येतो, कारण तुम्ही हे खूप टेक्निकली गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मेडिकली सांगितलेल्या आहेत, पण मूळतः तुमचं मूळ गाव हे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलंच लोहारा तालुका या ठिकाणचं आहे. आपलं शिक्षण पण त्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपण अंबाजोगाई इथं शिक्षण घेतलं 12वीपर्यंतचं. त्यानंतर जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे औरंगाबादचं, त्या ठिकाणी आपण मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे. MS पण तिथूनच झालात आणि त्यानंतर मग पण आपण सोलापूरला एका साध्या क्लिनिकपासून ते आज एवढं प्रतितयश असं आपलं मुजावर हॉस्पिटल आपण उभा केलेलं आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आपल्याला लहानपणापासून घडल्या याच्या पाठीमागं तुम्हाला म्हणजे श्रेय जर द्यायचं म्हणतं तर तुम्ही कोणाला देण्यासाठी?
0: डेफिनेटली याचं श्रेय तर माझ्या आई वडिलांनाच. फार एक भावनिक प्रश्न विचारलाय, मी बोलू शकत
1: नाही, कारण कसं आहे डॉक्टर साहेब, आम्ही जसं पाहिलेलं आहे की तुमचा पूर्ण इतिहास, तुमची जी पूर्ण हिस्ट्री आहे ती पण आम्ही थोडीशी माहिती काढली, तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपण खूप एका कॉमन बॅकग्राऊंडहून आलेला आहात. तुमचे घरचे जे आहेत ते खूप असे म्हणजे गरिबी परिस्थितीतून तुम्ही वर आलेले आहात आणि तुमचा लहानपणीचा जर इतिहास जरी पाहिला तर तुम्ही कंदिलावर अभ्यास करूनसुद्धा शाळेमध्ये असताना तुम्ही फर्स्ट क्रमांकमध्ये 10वीला पास झालेला होतात. तर अशा पद्धतीनं जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंतचा एवढा सगळा प्रवास बघून तुम्हाला काय वाटतं की कॉमन घरातले मुलंसुद्धा एवढं मोठं प्रतितयश मिळवू शकतात का? तुम्हाला काय
0: अगदी मिळवू शकतात. माझं जर तुम्ही पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं श्रेय तर मी माझ्या आईवडिलांनाच देईन. आणि आपण अगदी कॉमन म्हणजे अगदी गरीब ते गरीब घरामध्ये सुद्धा असे होतकरू विद्यार्थी असतात आणि करतात ते, आपण बघतो भेटतात सुद्धा आणि मी ते केलेलं आहे.
1: यस. अच्छा. आणि असा एक विषय आहे की आता ज्यावेळेस तुम्ही, तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर जे मला पर्सनली माहिती आहे ते म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातून खास करून लोहाऱ्यातून असे जर कोण पेशंट तुमच्याकडे आले तर प्रायोरिटीनं तुमच्याकडे अनेक खूप गर्दी असताना सुद्धा तुम्ही त्या पेशंटना घेता आणि कुठलीही फी न आकारता तुम्ही त्यांना पूर्ण उपचार देता. हे
0: आपण म्हणतो ना मातीचं ऋण असतं. माझ्या गावचे लोक येतात तेव्हा मला फार बरं वाटतं.
1: अच्छा.
0: मी त्यांना पेशंट म्हणून नाही घेत तर ते माझ्या गावचे आलेत म्हणून घेतो. नंबर नसताना सुद्धा घेतो आणि त्यांची मला सेवा करण्याची एक संधी मिळाली म्हणून मी त्यांची फीस नाही घेत. मी निशुल्क त्यांची सेवा करत असतो.
1: आणि डॉक्टर जलील मुजावरजी, खरं तर हे सांगण्याचं कारण असं होतं की हा शेवटचा जो पार्ट होता एक 2-4 मिनिटाचा तो याच्यासाठी होता की आमचा रेडिओ तेरणाचा एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज. आणि आमचं जे हे रेडिओ तेरणाचं आपली माणसं जे आहेत आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या गावातली आहेत आणि हे माणसं जे ग्लोबली खूप सक्सेसफुल झाले आहेत, म्हणजे तुम्ही देशविदेशामध्ये तुमचे प्रबंध सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव हे खूप आदरानं घेतलं जातं की कान घसा नाक तज्ज्ञ म्हटलं तर मग डॉक्टर जलील मुजावर. तर हे जे आहे ते हे आमच्या उस्मानाबादचं वैभव आहे की जे खूप मोठ्या स्तरावर पोहोचलेलं आहे. तर हे आम्हाला आमच्या सर्व लोकांना पण कळावं आणि जे लोकल हिरो आहेत त्यांना ग्लोबल करण्याचं काम रेडिओ तेरणा करतं आपली माणसं आपला आवाजच्या माध्यमातून, त्यासाठी हा शेवटचा टच होता. आणि म्हणून तुम्ही त्या पाठीमागल्या फ्लॅशबॅकमध्ये गेलेला आहात. म्हणून तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं जे आहे की तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्या फ्लॅशबॅकमधलं?
0: ये दोस्ते हम नहीं छोडेंगे.
1: अच्छा. म्हणजे तुम्हाला शाळेतला पूर्ण भाग आठवला. तर डॉक्टर जलील मुजावर यांचं ENT हॉस्पिटल जे आहे ते सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे, जिथे आपल्याला ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. आपण कधी पण गेलात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातले म्हणून जर तुम्ही गेलात तर डॉक्टर जलील मुजावर हे आपल्या स्वागतासाठी तिथे असतील आणि तुम्हाला योग्य आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील. डॉक्टर जलील जी, आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली अशी कानाच्या बाबतीतली जी माहिती सांगितली कमी शब्दामध्ये पण अतिशय मार्मिक आणि योग्य ती माहिती होती, ती सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून निश्चित ते अवेअर झाले असणार आहेत, ते जागृत झालेले असणार आहेत. आपण आज रेडिओ तेरणामध्ये येऊन जी हे माहिती आपली

0: शेअर केली, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
1: नमस्कार.
0: आणि आपण एकत्र हा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा हे ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला आपण फॉलो करा, लाईक करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, 9970509900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर जलील मुजावर यांची मुलाखत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानत रुग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर्सना रेडिओ तेना 90.4 FM कडून देखील हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
4: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
2: हमें गर्व है कि पिछले एक दशक में हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
3: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
4: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
5: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल 0 करने का भी है।
4: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल 0, आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PMsuryaghar.gov.in वर।
6: हर घर सूर्यघर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
7: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात पिकानंतर जगात मक्याचा 3रा क्रमांक लागतो। तर श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरीपामध्ये मका पिकाची जी आपण लागवड करतो या संदर्भातील माहिती आपण करून घेणार आहोत, आणि मका पीक आपल्या भागासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं, सुधारित वाण असतील, पेरणीची वेळ असेल, लागवड पद्धत असेल, या सर्वच बाबींविषयी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, सर्व तृणधान्य पिकात संश्लेषण प्रक्रिया असलेलं मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते। अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, ॲसिटिक, लॅटिक ॲसिड, ग्लुकोज, प्लॅस्टिक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्नीज, तसेच बूट पॉलिश इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असतो। मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारं असं पीक आहे। मात्र पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास या पिकास मानवत नाही। या पिकाच्या योग्य वाढीसाठी 25-30° सेल्सिअस तापमान चांगलं समजलं जातं, परंतु जेथे सौम्य तापमान आहे 25 किंवा 20 दरम्यानचं जे तापमान असतं अशा ठिकाणी वर्षभर आपण मक्याचं पीक देखील घेऊ शकतो। परंतु मंडळी 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनामध्ये घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन आणि फलधारणेवर होऊन उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्याचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठीच्या सुधारित पद्धती देखील आपण बघू शकतो, करू शकतो, त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येतं, मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खत मात्रांची आवश्यकता लागते. लागवडीसाठी मध्यम ते भारी खोल रेतीयुक्त उत्तम निसऱ्याची अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे. जमिनीचा जो पी एच आहे अर्थात सामू आहे तो 7.5 ते 7.5 असणं गरजेचं आहे. विशेषतः नदीच्या किनारी हे पीक चांगलं येऊ शकतं किंवा वाहती पाणी जिथं राहिलेले असतात, चांगल्या जमिनी असतात, तिथंसुद्धा हे पीक चांगलं येऊ शकतं. पूर्व मशागतीच्या संदर्भात बघूया तर जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. नांगरटीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येत असते. तसेच पिकांची दसकटे अवशेष काडी कचरा खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीला सेंद्रिय घटक देखील मिळत असतात. जमिनीचा पोत त्याच्यामुळे सुधारतो. यामुळे चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळणं गरजेचं आहे. हिरवळीचं खत जमिनीत गाडलेले असल्यास शेणखताची आवश्यकता नाही. सेंद्रिय खतांचा वापर सध्याच्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वर्षातून 2 वेळेस तरी जर शक्य असेल तर आपल्या भागामध्ये हिरवळीची खतं जी आहेत ती आपण वाढवून ती जमिनीमध्ये गाडून घेणं गरजेचं आहे, ज्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला खरीप आणि रब्बीच्या वेळेस देखील होत असतो. मंडळी यानंतर बघणार आहोत सुधारित वाणांच्या संदर्भामध्ये. मक्याच्या संमिश्र आणि संकरित जाती या स्थानिक वाणांपेक्षा 60 ते 80% अधिक उत्पादन देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणारे मक्याचे संमिश्र आणि संकरित वाण उपलब्ध असून पाऊसमान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी. महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र वाणाची जी माहिती आहे ती सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. पण सर्वप्रथम पेरणीची योग्य वेळ कोणती आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे 28 जून किंवा जुलैच्या सर्वसाधारणपणे आपल्या भागाचा जर विचार केला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण मक्याची लागवड करू शकतो. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे, त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. विदर्भ आणि इतर भागामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात देखील आपण पेरणी करू शकतो. खरीपातील सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की खरीपातील पेरणीस उशीर केला तर या पिकासाठी खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे रोपांची संख्या जी आपल्याला पाहिजे असते अधिक उत्पादनासाठी तेवढी संख्या राहत नाही. तर त्याच्यामध्ये लागवड पद्धत मंडळी बघणार आहोत. उशीर आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी 75 सेंटीमीटर अंतरावर मार्करच्या सहाय्याने ओळे आखून 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर 2 बिया 4 ते 5 सेंटीमीटर खोल टोकन करून बियाणे चांगले झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये 2 ओळीत अंतर जे आहे ते 60 सेंटीमीटर 2 रोपात 20 सेंटीमीटर अंतर ठेवून टोकन करावं. वरंब्यावर पेरणी करावायची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर 1 बाजूला जाती परतवे अंतर ठेवून पेरणी करणं खूप गरजेचं आहे. आता बियाण्याचे प्रमाण किती असणं गरजेचं आहे, बीज प्रक्रिया कशी असली पाहिजे हे सुद्धा जाणून घेणार आहोत मंडळी. 1 हेक्टर पेरणीसाठी 15 ते 20 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे कर्पारोगाचं नियंत्रण करता येऊ शकतं. तसेच ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक 15 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादन क्षमता ही अधिकची राहू शकते. मंडळाच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मका लागवड पद्धती जी आहे याच्या संदर्भातील माहिती आपण करून घेत आहोत. रासायनिक खत मात्र बघूयात मंडळी. मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषून घेतं, त्यामुळे यास खादाड पीक देखील म्हटलं जातं. अधिक उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचा पुरवठा करावा. मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेस नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. निचऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो म्हणून नत्र खत मात्र विभागून द्यावी, परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावं. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी देणं गरजेचं आहे. पेरणीवेळी रासायनिक खते 5 ते 7 सेंटीमीटर खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात मात्र नत्राची जी मात्रा आहे मका ओळीपासून 10 ते 12 सेंटीमीटर दूर अंतरावर देणं गरजेचं आहे. पेरणीनंतरची जी काळजी आहे मंडळी तीसुद्धा जाणून आपण घेणार आहोत. पक्षी राखण खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण 5 ते 6 दिवसात होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात, परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटत असतं. त्यामुळे पेरणीनंतर सुरुवातीच्या 10 ते 12 दिवसापर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात, म्हणून अशा वेळी पिकाची राखण करणं गरजेचं आहे. विरणीचं मंडळी बघणार आहोत. मका उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकांची चांगली वाढ जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भरणे देखील गरजेचं आहे. पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी. मका पेरणीनंतर सुरुवातीच्या 20 दिवसांपर्यंत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती निर्माण झाल्यास कोवळी रोपे पिवळी पडतात आणि मरून जातात, कारण मक्याची रोपावस्था या स्थितीत खूप संवेदनशील असते. म्हणून पेरणीनंतरच्या 20 दिवसापर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी अंतर्मशागतीच्या संदर्भात बघणार आहोत. मका पिकाची वाढ सुरुवातीच्या काळात जलद होत नाही, तसेच तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी यावर स्पर्धा करण्याची कालावधी जो आहे तो 15 ते 35 दिवसापर्यंतचा असल्याने तणांचा या कालावधीमध्ये बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळू शकतं. तसेच तण नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तणनाशकांचा देखील आपण वापर उत्तम प्रकारे करू शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर तणनाशकांचा वापर करायचा असेल तर पेरणी संपताच वापशावर ॲट्रॉझिन 50% तणनाशक 1 हेक्टरसाठी 2 किलो या प्रमाणात प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीवर फवारणं गरजेचं आहे. फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. याशिवाय तणनाशक फवारणीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये. त्यानंतरच्या कालावधीत आवश्यकता वाटल्यास एखादी भांगलन करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. मक्याची पाने रुंद लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची अधिक गरज आहे. खरीप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विकरण असणाऱ्या भागात मका जिरायतीखाली घेता येऊ शकते. पिकाच्या महत्त्वाच्या अशा अवस्था पाण्याच्या ताणास खूप संवेदनशील आहेत, म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण निर्माण झाल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत या काळात संरक्षित पाणी देखील घेणं खूप गरजेचं आहे. आता मका पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या मंडळी बघणार आहोत. त्याच्यामध्ये रोप अवस्था आहे. मक्याचे दाणे पकू होतास त्यामध्ये उगवण शक्ती प्राप्त होते. पक्व झालेल्या दाण्यांमुळे सुप्त अवस्था नसल्यामुळे कणीस पावसात सापडल्यास झाडावरच दाण्याची उगवण होऊ शकते. रोप अवस्था काळ अल्प असतो. तर वृद्धी काळ हा काळ साधारणपणे पिकाच्या उगवणीनंतर 30 ते 45 दिवसांचा असतो. या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून 5व्या खड्यापर्यंत दुय्यमुळे निघतात, ती जमिनीत रुजतात, त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडांची झपाट्याने वाढ होत असते. तुरा येण्याची अवस्था आहे. कणसे लागण्याचा जो कालावधी आहे तोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर 2 ते 3 दिवस झाडाच्या एकूण पानांपैकी मधल्या प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरुवात होते. या कणसातून स्त्री केसर बाहेर पडतात. या स्त्री केसरावर तुऱ्यामध्ये निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयुगीकरण होते, बीजधारणा होते. या कणसावर त्या पाण्याच्या वरचे पानातून कणीस बाहेर येण्यास सुरुवात होते. कणीस निघण्याचा संयुगीकरणाचा कालावधी साधारणपणे 50 ते 70 दिवसापर्यंतचा असतो. बीजधारणा झाल्यावर तर कणसात दाणे भरण्यास सुरुवात होते. दुधाळ अवस्था जी असते दाणे भरताना प्रथम दाणे पक्व न होता हुरडा होण्याचा काळ हा आपल्याला समजता येईल. हा काळ 4 ते 5 आठवड्यांचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रिय वाढ होत असते. मंडळीनंतर बघणार आहोत मक्यामधील जी आंतरपिकं जी आहेत आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये मक्याच्या 2 ओळीत अधिक अंतर असल्यामुळं कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते, त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर आणि दोन ओळीतील असलेल्या जागेवर लवकर येणारी कडधान्ये उडीद, मूग, चवळी, तेलबिया, भुईमूग ही आपण आंतरपिके यशस्वीरित्या घेऊ शकतो. मक्यामध्ये भुईमूग हे आंतरपीक जोडवळ किंवा सोडओळ पद्धतीनं घेता येऊ शकते. पेर भातामध्ये बहुतांशी शेतकरी मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेत असतात. आपल्या भागामध्ये सोयाबीनचं पीक असेल त्या ठिकाणीसुद्धा सोयाबीनमध्ये आपण काही ठिकाणी मक्याचे बीज टाकू शकतो. त्याच्यामुळं एकतर पक्षी थांब्याची व्यवस्था देखील शेतकरी बांधवांना करता येईल आणि मक्याच्या कणसाचा आनंद देखील शेतकरी बांधवांना घेता येऊ शकतो. त्याच्यामुळं मक्यामध्ये कुठलंही आंतरपीक आपण उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी, यानंतर बघणार आहोत आपण मक्यावरील ज्या किडी आहे त्याच्यामध्ये खोड किडा किंवा त्याच्यानंतर कणसातील आळी, त्याच्यानंतर गवती नाकतोडा या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला मका पिकामध्ये दिसून येतो. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्या ठिकाणी उपाययोजना करू शकतो आणि फवारणी देखील आपण याच्यावरती करू शकतो. श्रोतेहो, यानंतर जे मक्याचे सुधारित वाण आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत त्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. पहिला वाण जो आहे मांजरी संमिश्र वाण आहे. उत्पन्न जे आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी निघू शकतं. पंचगंगा आहे, याचं जे हेक्टरी उत्पादन आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी असू शकतं. करवीर आहे संमिश्र वाण आहे, 50 ते 55 क्विंटल. आणि आफ्रिकन टॉल संमिश्र वाण चाऱ्यासाठी वापरलं जातं. तर हे सुधारित वाण देखील शेतकरी बांधव आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरू शकतात. त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांनी मक्यासाठी आपल्या भागामध्ये जो आपला भाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ज्या भागामध्ये आपण मक्याचं पीक घेऊ इच्छिता त्या भागामध्ये जे सुधारित वाण प्रचलित आहेत, प्रचलित वाण काही भागामध्ये असतात, असे प्रचलित वाणसुद्धा आपले शेतकरी बांधव वापरू शकतात. किंवा सध्या विद्यापीठं जी आहेत आपली, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून काही वाणांची शिफारस देखील करण्यात येत असते. अशा वाणांची माहिती शेतकरी बांधव हे कृषी विभागाकडून घेऊ शकतात. आपल्या भागामध्ये कृषी सहायक असतील, कृषी सल्लागार असतील, अशांकडून सुद्धा या वाणांची माहिती उत्तम प्रकारे मिळू शकते. परंतु मंडळी, कमी कालावधीमध्ये असेल, जर आपल्याला अधिकचं मक्याचं उत्पादन घ्यावयाचं असेल, तर या सर्व बाबींचा वापर आपले शेतकरी बांधव करू शकतात. आणि या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये एक वाढ असेल किंवा एकच पीक मक्याचं आपण घेऊ शकतो, किंवा आंतरपीक पद्धत जर आपण वापरायची असेल त्यामध्ये सुद्धा मक्याचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करून अधिकचा नफा मिळवू शकतो. तर आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये खरीपासंदर्भातील एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत रहा शिवार वार्ता आणि रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतके किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर,
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेम गीतापासून ते बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणारे गीतकार म्हणजे प्रतिभावंत कवी जगदीश खेबुडकर, ज्यांना आपण मराठी सिनेसृष्टीचे नाना म्हणून ओळखतो। त्यांच्या नावावर 3,500 कविता, 2,500 गाणी, 25 पटकथा आणि संवाद, 50 लघुकथा, 4 नाटकं, 4 दूरदर्शनच्या मालिका, टेलिफिल्म्स, मालिका गीतं, हे सारं काही जमाय। वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते काम करत होते। आपल्यालाही लाजवेल अशा दमानं आणि अशा ऊर्जेनं ते काम करायचे। कोल्हापुरातल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं होतं। त्यांचे वडील वारकरी पंथातले आणि आई भक्तिपंथातल्या, त्यामुळं गुरुचरित्र, जात्यावरच्या ओव्या त्यांच्या कानी पडायच्या। त्यांच्या आई गायच्या, ती भजनं ऐकतच ते आईच्या मांडीवर झोपायचे, त्यामुळे संगीताचे संस्कार तिथूनच सुरू झाले। एका मुलाखतीत ते म्हणाले होते की असं ठरवून कवी काही होता येत नाही, कवीच्या नकळत कविता जन्माला येते आणि तीच सांगते की तू कवी झालास। आज त्यांच्या कवी मनाचा वेद आपण घेणार आहोत आणि आयुष्यभर कधीही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या कशा लिहिल्या याचं गूढ आपल्याला उकलता येणार आहे का याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची।
4: एक लाजरन साजरा मुखडा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मोहित्यांची मंजुळा या भालजी पेंढारकरांच्या सिनेमासाठी जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली. पुढे 1963 साली भालजी पेंढारकर हे साधी माणसं या सिनेमाची निर्मिती करत होते. त्या सिनेमामध्ये ते स्वतः योगेश आर टोपन नावानं गाणी लिहिणार होते. पण एका गाण्याजवळ येऊन मात्र त्यांची गाडी अडकली. त्यांनी खेबुडकरांना फोन लावला तेव्हा ते शाळेत शिकवत होते. भालजी म्हणाले, जगदीश अश्चिल तसा निघून ये. ते म्हणाले, पुढचा तास ऑफ आहे तसा लगेच येतो. त्यांनी सायकलवर टांग मारली आणि ते स्टुडिओला पोहोचले. भालजी म्हणाले, या सिनेमासाठी त्यांना थीम सॉन्ग हवंय आणि मी जे काही लिहिलंय त्यामुळं माझंच समाधान होत नाहीये. खेबुडकरांनी विचारलं, काय हवंय नेमकं, काय लिहायचंय? भालजींनी बॅकग्राऊंड सांगितलं. लोहार काम करणारं जोडपं, पत्नीचं पतीवर असणारं प्रेम, लोहारांचा देव, त्याला वाहली जाणारी फुलं आणि गरिबीत असणारी श्रीमंती, त्यातलं समाधान. हे सारं ऐकतानाच खेबुडकरांच्या मनात ओळी छापल्या जात होत्या. भालजींनी विचारलं, कधी द्याल गाणं? यावर ते म्हणाले, कागद आणि पेन द्या. त्यांनी एका दमात अख्खं गाणं लिहून काढलं. खेबुडकर सांगायचे की त्यांना गाणं लिहायला वेळ लागत नाही, ते आपोआप स्फूर्त. या गाण्याचे शब्द त्यांनी लिहिले होते, ऐरणीच्या देवा तुला आगीन फुल वाहू दे. या गाण्याला संगीत देत होत्या त्या आनंदघन या नावानं खुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. चाल बांधताना त्यांनी खेबुडकरांना फोन लावला आणि यामध्ये छोटासा बदल सुचवला की आगीन फुल या शब्दाच्या ऐवजी ठिणगी ठिणगी असं म्हणलं तर चालेल का? त्यांनी खेबुडकरांना चाल ऐकवली. ते म्हणाले, वा छान आहे की हे शब्द लावलेल्या चालींना अत्यंत प्रभावी वाटतायत. पुढे त्यांनी विचारलं की हा बदल कुणी सुचवला? यावर त्या म्हणाल्या, या गाण्याला चाल बांधतानाच मलाच तो सुचला. खेबुडकर म्हणाले, गायिका म्हणून तुमच्या प्रतिभेची साऱ्यांनाच ओळख आहे, पण तुमच्या प्रतिभेच्या या पैलूची आम्हाला ओळख झाली याचा आनंद आहे. या गाण्यामध्ये लोहाराच्या भात्याचा साऊंड म्हणून उपयोग केलाय आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं या गाण्याला वेगळाच असा साथ चढवलाय. ऐरणीच्या देवाला वाहिलेल्या या ठिणगीची तेज जराही कमी झाली नाहीये, आजही ती तेवढीच धगधगतीये.

भारतीय सिनेमाचे जनक म्हणजे दादासाहेब फाळके यांच्यापासून आजवर अनेकांनी गणपतीवर काहीतरी नवीन सिनेमे काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सिने निर्माते शरद पिळगावकर म्हणजेच सचिन पिळगावकर यांचे वडील त्यापैकीच एक. त्यांच्या लक्षात आलं की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही सिनेमा आजपर्यंत आलेला नाहीये. या सिनेमातली आली माझ्या घरी ही दिवाळी, दाटून कंठ येतो ही गाणी रेकॉर्ड झाली, पण यानंतर एक मोठा प्रश्न समोर होता. शरद पिळगावकर भर मध्यरात्री खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकरांनी चिंतेच्या स्वरात विचारलं, एवढ्या रात्री काय काम काढलं? पिळगावकर म्हणाले, गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्ही करायचंय. खेबुडकर म्हणाले, अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना. हो, पण त्यांच्या ज्याने काय अष्टविनायकचं गाणं होईना, तुम्हीच करणार याची मला खात्री आहे, असं शरद पिळगावकर म्हणाले. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण सांगितली की अहो, मला अष्टविनायकची माहितीच नाहीये, मी त्यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये. यावर पिळगावकरांनी अष्टविनायकची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले, खेबुडकर, काम आज रात्रीच व्हायला हवं, उद्या रेकॉर्डिंग करायचंय आणि गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचंच करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली. जणू गणपतीचं वरदहस्त त्यांच्या माथी होता आणि हे गाणं घडायचं होतं तब्बल 13 मिनिटाचं. हे गाणं आधी रेकॉर्ड झालं होतं, ते रद्द करून पुन्हा गाणं नव्यानं शूट करण्यात आलं. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्याला भेटलं येतं आणि प्रत्येक गणेश उत्सवात आजही ते वाजतंच. एका रात्रीत तयार झालेल्या या गाण्याची ही कहाणी चकित करणारी. अनिल अरुण यांचं संगीत तर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, महेश वाघमारे अशा अनेक गायकांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हेच गाणं तुमच्या भेटीला.

0: हा
1: महड गावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण जगदीश खेबुडकरांची गाणी ऐकतोय आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. गदी माडगुळकर हे जगदीश खेबुडकरांचे आदर्श. गदिमा त्यांच्या गुरुस्थानी होते. एका मुलाखतीत त्यांच्याविषयी म्हणाले होते, मला गदिमा इतके आवडतात, त्यांचं काव्य इतकं आवडतं की अगदी त्यांचे काना मात्रा अनुस्वर सुद्धा खूप प्रिय आहेत. जयश्री दानवे त्यांच्या लेखात एकदा म्हणाल्या होत्या, गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मिकी. पण त्याच काळात किलकिलत्या दारातून कोवळ्या उन्हासारखा प्रवेश करून खेबुडकरांनी आपल्या प्रकाशान रसिक मनांचा दिवाणखाना उजळून गेलाय.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम वरून. खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा. या सिनेमातली गाणी तुम्हाला बिलकुल विश्वास बसणार नाही. या सिनेमासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती, त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. याच सिनेमातलं तुम्हावर केली मी मर्जी बहाल या लावणीविषयी एक आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या गाण्यासाठी 49 गाणी लिहून झाली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती लावणी लिहित होते. व्ही शांताराम वा म्हणायचे आणि ते गाणं बाजूला ठेवून द्यायचे. व्ही शांताराम म्हणाले होते, तुम्ही लिहित चला, मला हवं ते मिळालं की मी तिथं बोट ठेवतो आणि सांगतो. त्यांना असं गाणं पाहिजे होतं की समोरचा माणूस खेचला गेला पाहिजे, दर्जेदार गाणं पाहिजे. या गाण्यामध्ये नाच नसणारे शाळा मास्तर असतील, पिंजरा असेल, बसून गायलेलं गाणं तरीही दिलखेचक. ते खेबुडकरांना म्हणाले, आता आज बरीच गाणी लिहून झाली आहेत, तेव्हा जरा तुम्ही आराम करा, उद्या सकाळी आता काही नवं सुचतंय का बघा. खेबुडकरांच्या डोक्यात मात्र केवळ हेच विचार घोळत होते. खेबुडकर त्यांच्या खोलीत आले आणि रात्री 2 वाजता त्यांना गाणं सुचलं. हे गाणं लगेच व्ही शांताराम यांना ऐकावं असं त्यांना वाटलं. हा मोह काही त्यांना आवरेना म्हणून त्यांनी त्यांना 2 वाजता फोन लावला, तर तेव्हा तो लागत नव्हता कारण व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांनाच फोन लावत होते. शेवटी जेव्हा फोन लागला तेव्हा व्ही शांताराम म्हणाले, अहो असं जागू नका हो, भल्याभल्यांची झोप उडवणारी लावणी लिहायची आहे तुम्हाला, तुम्ही तुमची झोप उडवू नका. खेबुडकर म्हणाले, हो मी झोपणार आहे, पण जे सुचलंय ते तुम्हाला ऐकवू का? यावर ते म्हणाले, पूर्ण लावणी कशाला ऐकवताय, बाईच्या आणि लावणीच्या मुखड्यावरून सगळा अंदाज येतो. व्ही शांताराम वय वर्ष 60 पण अत्यंत मिश्किल आणि रसिक माणूस. खेबुडकरांनी मुखडा ऐकवला त्यावर ते म्हणाले, वा हेच पाहिजे होतं. आणि आता अंतराही ऐकवा, पुढे वाचा. व्ही शांतारामांनी गाणं ऐकलं आणि ते खुश झाले. जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर तेव्हा त्याच खोलीत होते या सिनेमाला संगीत देणारे राम कदम. राम कदम तेव्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते, पण हा सुरू असलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती येत होता. हा फोन झाल्यावर राम कदम म्हणाले की या गाण्याची चाल तयार आहे बरं का, तुम्ही व्ही शांताराम यांना ओळनओळ ऐकवत होतात तेव्हाच मी त्याला चाल गुंफली. राम कदम यांनी या गाण्याला दिलेली ही पहिली चाल होती आणि ती फायनलही झाली. त्यांनी तसंच पांघरुणातून काहीही साथ संगत वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तेव्हाच रात्री 2 वाजता खेबुडकरांना ऐकवलं. काय ही खरंच सगळी मातब्बर मंडळी, प्रतिभावंत मंडळी होती याचं हे उत्तम उदाहरण आहे.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांची पहिली कविता कधी जन्माला आली याविषयी बोलताना सांगितलं होतं. 1948 मध्ये एका प्रसंगाने ज्यात त्यांचं राहतं घर जाळण्यात आलं, त्यांचं सारं कुटुंब उघड्यावर आलं. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या डोळ्यासमोरच हे पेटतं घर त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेलं. आणि या अत्यंत कठीण प्रसंगातून, या वेदनेतून त्यांची पहिली कविता जन्माला आली, मानवते तू विधवा झालीस. तिथूनच त्यांच्या काव्य प्रसंगाला सुरुवात झाली. 1960 रंगल्या राती अशा या सिनेमात मला हो म्हणतात लवंगी मिरची ही ठसकेबाज लावणी इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या सिनेमांसाठी लावणी लिहिण्यासाठी त्यांना बोलवण्यात येऊ लागलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लावण्या लिहिल्या, पण लावणीकार असा शिक्का बसू नये म्हणून त्यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली. त्यांनी इतर काव्य प्रकारांमध्ये मुक्तपणे संचार केलाय.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता क्लासिक रेडिओ शो मध्ये. जवळजवळ 50 वर्ष खेबुडकरांच्या लेखनेनं उत्तमोत्तम गाणी लिहिली. सगळ्या काव्य प्रकारावरती त्यांनी भरभरून प्रेम केलं. गवळण, भारूड, गोंधळ, सवाल जवाब, प्रेमगीतं, स्फूर्तीगीतं, पोवाडे, भक्तिगीतं, बालगीतं, अभंग या सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी लिहिली. खेबुडकरांचं कौतुक यासाठी की आयुष्यात एकही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या लिहिल्या. त्यांच्या लावणीचं हेच वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या संस्कारी लेखणीची आब आणि तोल कायम सावरून धरला. त्यांनी शब्दाचं सोनं केलं आणि कायम दर्जेदार गाणी दिली. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट ही की ते अत्यंत निरव्यसनी होते. सुपारीचे खांड्याचंही त्यांना व्यसन नव्हतं. पण पान आणि विडा यांच्याशी संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंधित 200 अधिक गाणी

यांनी लिहिली. पेशाने शिक्षक असलेले आणि पाहता क्षणी आपल्यातलेच एक वाटणारे खेबुडकर हे त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं साधी राहणी, उच्च विचारसरणी या पद्धतीनं जगले. पुस्तकावर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते जितके साधे होते तितकेच स्वाभिमानी होते. जवळजवळ 10,000+ अधिक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. संतांच्या गाथेपासून ते अगदी नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सारं काही ते आनंदाने वाचायचे. ते म्हणायचे, मी मोकळा कधी बसत नाही, एकतर मी वाचत असतो किंवा मी लिहित असतो, नाहीतर मग उपयोगाला येईल असं बोलत असतो. अर्थहीन ते कधीही बोललेही नाहीत आणि तसं जगलेही नाहीत.

महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्य सेवा त्यांच्या हातून झाली. आणि म्हणूनच ते म्हणायचे, माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी खरी संपत्ती आहे. लोकगीतांचं काव्यबीज लहानपणापासून त्यांच्या मनात आत्म्यात पेरलं गेलं होतं. ते कायम म्हणायचे, लहानपणी पाहिलेलं आणि अनुभवलेला ग्रामीण महाराष्ट्र माझ्या गाण्यात आलाय आणि तो माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये डोकावत असतो. सिनेसृष्टीतल्या खेबुडकरांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 11 पुरस्कार त्यांना दिलेत. फाळके प्रतिष्ठान, कुसुमाग्रज साहित्य, बालगंधर्व पुरस्कार, गदिमा पुरस्कार अशा अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. एका मुलाखतीत उत्तर देताना खेबुडकरांनी काव्यात्मक उत्तर दिलं होतं, कागद ही माता, पेन हा पिता, लिहिलं जातं ते बीजारोपण, वर संगीताचे संस्कार ही गर्भवाट, चित्रपट गृहात ते प्रसूत होत, रसिक त्याला आनंदानं उचलतात, गुंजारतात, त्याला घरी घेऊन जातात, ते अंगखांद्यावर खेळवतात. अनेक गाण्यांचं असंच झालंय, त्यांनी त्यांच्या जीवापलीकडे जपलंय, जगदीश खेबुडकरला भरभरून पावलंय. क्या बात है. जयश्री दानवे यांनी लिहिलेल्या

त्यांच्या एका लेखातून हा संदर्भ मिळाला. आकाशी झेप घेरे पाखरा या त्यांच्याच ओळीप्रमाणे आकाशी झेप घेणारं हे पाखरू सोन्याच्या ध्येयाचा पिंजरा जरी सोडून गेलं असलं तरी त्यांची गीतं सदैव आपल्या स्मरणात राहतील. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांना रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम.

वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणायची, पण पुन्हा एकदा नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की कळवा आणि अनेकांना या शो बद्दल सांगा. आणि शो ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करून द्या आणि हा शो एन्जॉय करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतील अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. आणि शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.

0: आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कहीं दूर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.